आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 24 आषाढ शके 1948, अर्थात 15 जुलै 2026. आजच्या प्रसारणात आपल्या समवेत असणार आहे मी, आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे. नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. आजच्या प्रसारणात सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 6 वाजता आहेत. आता हिंदी समाचार आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:06 आणि 12 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम.

आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपणा सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं हे पहिलं भक्तिगीत आहे लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. पी सावळाराम यांची ही भक्तिरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय वसंत प्रभू यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. आता यानंतरचा कार्यक्रमातलं हे जे भक्तिगीत आहे ते गायलं आहे आशा भोसले यांनी. पी सावळाराम यांची भक्तिरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे वसंत प्रभू यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतरचं भक्तिगीत आहे अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं. संत एकनाथ महाराज यांची ही अभंगरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय अण्णा जोशी यांनी.

श्रुतिवादाचे पंडित दशरथ पुजारी यांच्या स्वरात संत सुहिरोबा नाथ महाराज यांची भक्तिरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा. कार्यक्रमात आता यानंतरचं भक्तिगीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं. वसंत निनावे यांची ही भक्तिरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय कमलाकर भागवत यांनी.

मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता पुढे ऐका अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण तवणी यांची भक्तिरचना. या रचनेला संगीतबद्ध केले नंदू होनप यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता शेवटी ऐकूयात ही देशभक्तीपर रचना, जी गायली आहे स्नेहल भाटकर आणि उषा तिमोथी आणि सहकाऱ्यांनी. विनायक रहाटेकर यांची ही देशभक्तीपर गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केले आहे स्नेहल भाटकर यांनी.
1: भारत आमचा देश, भारत आमचा देव, भारत आमचा सत्य धर्म हा मंत्र जपू हा ए.

0: आम्ही मराठी आम्ही गुर्जर मद्रासी आम्ही हिंदी
1: मद्रासी आम्ही हिंदी
0: प्रांत आमचा भाषा आमची श्रेष्ठची सर्वामधी
1: श्रेष्ठची सर्वामधी
0: दुराभिमाना देऊ असल्या हो दुराभिमाना देऊ

श्रोतेहो, या देशभक्तीपर गीत रचनेसोबतच आजचा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आता आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा जाणून घेऊयात. सुरुवातीला आजचे कार्यक्रम 15 जुलै 2026 बुधवारचे कार्यक्रम असे असतील. आता या रूपरेषेनंतर लगेच 6:40 आपण ऐकू शकाल विचारपुष्प. आज विचारपुष्पमध्ये आहे लोककलावंत शाहीर विठ्ठल उम्मप यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन. याचं लेखन केले प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे.

0: मिनिटांनी आरोग्य धनसंपदा 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. 6:55 आपण ऐकू शकाल दिनविशेष. 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 मराठी सुगम संगीताचा आपण आनंद घेऊ शकाल. 8:40 असेल जागतिक युवा कौशल्य दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम कौशल्याची कास प्रगतीची आस हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. 10:10 विविध अंतर्गत आज आपण ऐकणार आहात नारी विश्व हा कार्यक्रम. याचं संकलन आणि निवेदन केलं आहे समिता खाकरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टिकाम. 10:30 आपण ऐकू शकाल मराठी गीतांचा गीत गंगा कार्यक्रम. 11:00 असेल गीत गुंशन या कार्यक्रमांतर्गत आपकी फरमाइश हा पत्र फरमाइशी गीतांचा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम असेल हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. श्रुतीवाताच जाणून घेऊयात 16 जुलै 2026 गुरुवारचे कार्यक्रम म्हणजे उद्याचे कार्यक्रम ते असे असतील 6:05 उद्या आपण ऐकू शकाल भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊ शकता. 6:40 उद्या असेल विचार पुष्प अंतर्गत महाकवी कालिदास दिनाच्या अनुषंगानं चिंतन. याचं लेखन केलंय प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे. 6:45 आरोग्यम धनसंपदा 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. 6:55 दिनविशेष असेल 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 उद्या आपण ऐकू शकाल अनुरूप विवाह संस्थाद्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. 7:45 उद्या आपण आनंद घेऊ शकाल मिश्र संगीताचा. 8:40 उद्या आपण आनंद घेऊ शकता मराठी चित्रपट संगीताचा. 10:00 उद्या असेल ग्राम परिसर आणि शेतशिवार हा कार्यक्रम. यात उद्या आपण ऐकू शकाल तूर लागवड तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या विषयावर निखिल मधुकर तेटू मुक्काम पोस्ट कुर्हा तालुका तिवसा जिल्हा अमरावती यांची अवंती मोरे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टिकाम. 10:30 उद्या आपण ऐकू शकाल मराठी गीतांचा गीतगंगा कार्यक्रम. 11:00 गीत गुंजन कार्यक्रमाअंतर्गत नये तराने या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल आणि 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. हिंदी आणि अंग्रेजी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून त्यांच्या नियोजित वेळेत सहक्षेपित करण्यात येतील. राष्ट्रीय प्रादेशिक आणि ठळक मराठी बातम्या या त्यांच्या नियोजित वेळीच आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. आणि या वेळेव्यतिरिक्तच्या वेळेत आपण विविध भारतीय प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकाल. तर श्रोतेहो ही होती आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता प्रसारित करीत आहोत विचार पुष्प. आज विचार पुष्पमध्ये आपण ऐकणार आहात लोककलावंत शाहीर विठ्ठल उमप यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन. याचं लेखन केले प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा आहे.
1: कलाकार होणं ही सोपी गोष्ट नसते. बहुतेक कलाकारांना कष्ट यातनांचे भोग भोगल्यावरच कलाकार म्हणून मान्यता मिळालेली आहे. भोग भोगल्याशिवाय कलाकार होताच येत नाही का असा प्रश्न ज्येष्ठ कलाकार निळू फुले यांनी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या आत्मचरित्राच्या प्रस्तावनेमध्ये विचारलेला आहे. अगदी खरंय, लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी त्यांच्या आयुष्यात जे भोग भोगले त्यातून त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तयार झालेला होता. आपण जेव्हा शाहिरांचा आवाज ऐकतो तेव्हा त्यांचा आकाश भेदून जाणारा आवाज थेट ऐकणाराच्या काळजाचा वेध घेतो. याचं कारण त्यांच्या आवाजातून ऐकू येणारं आक्रंदन हे त्यांनी भोगलेल्या एक एक घटनांचा प्रतिध्वनी असतं. त्यामुळंच त्यांचा प्रत्येक सूर सच्चा वाटतो. कलेमुळं माणसं मोठी होतात हे त्रिवार सत्य आहे

पण कलाकार माणूस म्हणून मोठा होतो ते त्याच्या वागण्या बोलण्यातून आणि त्याच्या प्रत्येक कृतीतून. लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आयुष्यभर विनयशीलता जपली. कलाकार म्हणून अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी स्वतःची गायन पार्टी सुरू केली तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात करताना ते विनयाने म्हणायचे, माझ्या कंठी नाही गोडवा शब्दगुणांचा तोटा, रसिकजनांचा बापुडा मी आहे चाकर छोटा. वेडे वाकुडे या बाळाचे बोल हे ध्यानी धरा, आपुल्या चरणी आलो माझी सेवा मान्य करा. कलेच्या प्रांतात आपल्या नावाची चलती सुरू झाल्यावर अनेक कलाकारांना प्रसिद्धीचा कैफ चढतो, मात्र उमपदादांच्या बाबतीत असं कधीच घडलं नाही. कार्यक्रमांच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताना त्यांनी एवढं गणगोत जमवलं की अनेकदा वाटबाकडी करून ते त्यांना भेटायला जायचे. घरी गेल्यावर प्रत्येकाची आपुलकीनं चौकशी करणार, लहानग्यांना आठवणीनं काही देणार, मनात असा मायेचा निर्झर खळाळता ठेवण्यासाठी

0: कार्यक्रमांच्या बाबतीत असं कधीच घडलं नाही. कार्यक्रमांच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताना त्यांनी एवढं गणगोत जमवलं की अनेकदा वाटवाकडी करून ते त्यांना भेटायला जायचे. घरी गेल्यावर प्रत्येकाची आपुलकीनं चौकशी करणार, लहानग्यांना आठवणीनं काही देणार, मनात असा मायेचा निर्झर खळाळता ठेवण्यासाठी संवेदनशील मनच हवं ते उमप शाहिरांकडे होतं. शाहीर म्हटलं की केवळ गुणाचं गुणगान करणारी, विभूतीपूजा करणारी व्यक्ती असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. पण लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी शाहिरी करताना, कवणं करताना समाजाला सहज साध्या शब्दात अनेक गोष्टींचं मर्म उलगडून सांगितलं. शाहिरी हे समाज प्रबोधनाचं, लोकशिक्षणाचं माध्यम आहे याची त्यांना सदैव जाणीव असायची. त्यांनी कधीही स्वतःला जाती धर्माच्या बेडीत अडकवलं नाही किंवा एखाद्या महापुरुषाला अनुल्लेखानं मारलं नाही. त्यांच्या एका शाहिरी मुजऱ्यात देवादिकांबरोबर टिळक, आगरकर, सावरकरांबरोबर आंबेडकर आणि ज्योतिबांना एका सूत्रात गुंफलेलं आहे. वसंत बापटांच्या भाषेत सांगायचं झालं तर बाबासाहेब आंबेडकर हे शाहिरांचं श्रद्धास्थान, पण या श्रद्धा दाखवताना ते दलितांबद्दल केवळ कळवळा दाखवून थांबत नाहीत तर त्यांचा कैवार घेऊन झुंजण्याची तयारी ठेवतात. विठ्ठल उमप म्हणजे राजकीय गटांना हर कामी भोंगा म्हणून वापरण्यासाठी आयता मिळणारा शाहीर नव्हे, तो एक नैसर्गिक जन्मजात कलाकार आहे. ते उमाजी नायकाचा जय जयकार करतात तेव्हा छत्रपती शिवरायांना विसरत नाहीत. बाबासाहेबांची महती गाण्याबरोबरच ते वासुदेव बळवंत फडकेंचीही महती गातात. आयुष्यभर प्रतिकूलतेशी झगडत सदैव आनंदात वावरणाऱ्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांना त्यांच्या आयुष्याचं नेमकं सूत्र काय हे विचारल्यावर ते म्हणायचे, सभोवतालची परिस्थिती बदलणं आपल्या एकट्याच्या हातात आणि आवाक्यात नाही, पण समाजात समतेचं बीज रोवण्याचं काम तर आपण नक्कीच करू शकतो. आज माणूस माणसाशी जाती धर्मावरून भांडतो आहे, हे भांडण निरर्थक आहे हे सांगण्यासाठी लोकरंजनातून प्रबोधन करणं हाच एक उपाय आहे. पूर्वी संतांनी समाजात जागृती केली, समाज एक केला, आज ते काम लोककलाकार करीत आहेत.
1: श्रोते हो, आताच आपण विचार पुष्प ऐकलत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:45 झाली आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहात.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत की सोरियासिस म्हणजे काय असते. तर श्रोत्यांनो, सोरियासिस म्हणजे एक इम्युनिटी डिपेंडंट म्हणजे ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. तुमची इम्युनिटी डाऊन झाली की तुमच्यामध्ये काहीतरी अँटीबॉडीज तयार होतात, त्याच्यामुळे सोरियासिस तयार होतो. सोरियासिस हे डायग्नोस करायसाठीच तुम्हाला एक त्वचारोग तज्ज्ञाची गरज असते. कोणीही सोरियासिसला डायग्नोस करू शकत नाही, त्याच्यामुळे सोरियासिस हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. हा जनरली 5 वर्षापासून 60 वर्षापर्यंत कधीही होऊ शकतो. त्यामुळे पाय उल्लेत मग याला सोरियासिस झाला असं समजू नका, कारण पाय उलणं हा वेगळा प्रकार, पायाला भेगा पडणं हा वेगळा प्रकार आणि सोरियासिस हा वेगळा प्रकार. सोरियासिस म्हणजे असे लाल चट्टे असतात, त्याच्यावर अशा स्केल्स येतात म्हणजे असे पापुद्रे तयार होतात. तर या पेशंटमध्ये जे असतं ते ड्रायनेस डेव्हलप झालेला असतो. तर हा कुठेही येऊ शकतो बॉडीला. जनरली हा जो सोरियासिस हा आजार आहे हा तुमचे जॉईंट जास्त इन्वॉल्व करतो, म्हणजे तुमचे बोट, तुमचे सांधे, ह्याच्यामध्ये लाल पुरड येणं. पण सुरुवातीला त्याला खाज येतो, त्याच्यानंतर पुरड तयार होतो आणि त्याच्यानंतर मग एक पापुद्रा तयार होतो. तर हा आजार

0: पूर्णपणे बरा होत नाही, पण बरा ठेवू शकतो आपण. हा ट्रिगर होतो म्हणजे ऍग्रिवेट होतो हा जनरली उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. ह्या दोन ऋतूमध्ये सोरियासिसच्या पेशंटला जास्त काळजी घ्यावी लागते. तर त्याला ऍग्रिवेटिंग फॅक्टर काय असतात? तर ते जनरली असतात की तुमची थंडी, म्हणजे बाहेरचं वातावरण जर खूप थंड झालं किंवा अतिउष्ण झालं तर ह्या पेशंटमध्ये हे हा डिसीज वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर पेशंटची इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती कमी झाली, पेशंटनी टेन्शन घेतलं, रात्रीचं जागरण जास्त केलं, फास्ट फूड जास्त खाल्लं, तर याच्यामुळे पण हा जो डिसीज आहे सोरियासिस हा डिसीज ऍग्रिवेट होतो. त्यामुळे असे कारण पण टाळायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही कोणत्या तरी मोठ्या आजारातून उठला, तुमची प्रतिकार शक्ती झाली कमी, तर त्याच्यामुळे पण सोरियासिस होतो. तर असे कारण आपण जाणून घेऊन त्याच्यावर योग्य ते उपचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे सोरियासिस हा नेमका होतो कशाने, हा आपल्या स्किन मध्ये जर अँटीबॉडीज तयार झाल्या त्या सोरियासिसच्या तर त्याच्यामुळे होतो. आणि हे जे मी तुम्हाला फॅक्टर सांगितले याच्यामुळे ते ऍग्रिवेट होतो. त्यामुळे जेवढं होईल तेवढं उन्हाळा आणि हिवाळा सोरियासिसची काळजी काय घ्यायची, तर सगळ्यात महत्वाचं की तुम्ही साबण, सोडा, डिटर्जंट हे वापरणं शक्यतोवर टाळा. जितकं कमी वापरता येईल तितकं कमी वापरा. दुसरी गोष्ट, तुमची स्किन मॉइश्चरायझर जास्त ठेवा. मॉइश्चरायझर म्हणजे साधं तुम्ही पॅराशूट ऑइल किंवा साधं कोकोनट ऑइल कोणतं पण वापरलं तरीही चालेल, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील, ह्या काळजी घेणे गरजेचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची स्लीप सायकल. जनरली आजकालच्या काळात असं झालंय की रात्री 12 झोपणे, सकाळी 8 उठणे ही स्लीप सायकल नाहीये. तुमचे जे स्लीपिंग हार्मोन्स असतात, स्ट्रेस हार्मोन असतात, हे सगळे 9 ते 10 मध्ये सिक्रेट होतात. म्हणून तुमचा आयडियल टाइम जो असतो हा 9 ते 10 मध्ये तुम्ही झोपणं गरजेचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे डाएट इम्प्रूव्ह करा, ज्याच्यामुळे तुमचे खाज वाढते. जसे पथ्य म्हटलं तर वांगे, गवार, शेंगदाणे अशाने तुमच्या खाजा वाढतात, अशा खाण्यामध्ये येणारे पदार्थ टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहार हा पोषक घ्या. जसं काही बाहेरचं बेकरी प्रोडक्ट किंवा मग मैदा असे प्रोडक्ट अवॉइड करा. शिळं अन्न घ्यायचं टाळा. तर हे सगळे पदार्थ खाल्ल्याने जर तुमची प्रतिकार शक्ती वाढली तर तुम्ही सोरियासिस पासून नक्कीच बरे होऊ शकता. धन्यवाद श्रोत्यांना.
1: श्रोत्यांना आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या त्वचा आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे त्या कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: परिसर।
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सिवंतिनी सहर्ष स्वागत करते आहे। श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळा, आहार आणि पोषण याविषयीची माहिती आज आपण करून घेणार आहोत। लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं, ऐकूयात ही माहिती।
2: नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्व ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू आपणाला आनंददायी वाटतो, कारण उकाड्याने त्रस्त झालेल्या अबाल वृद्धांना पावसाच्या गार सरींनी दिलासा मिळतो। सर्व शिवार हिरवागार होऊन नवचैतन्य पांघरतो। या आनंददायी ऋतूचा आनंद घ्यायचा असेल तर आपली तब्येत सुद्धा चांगली राहणे आवश्यक आहे। तसे नसेल तर बाहेर पावसाच्या सरी पडतात आणि आपली तब्येत बरी नाही। अशा परिस्थितीत आपले हे पावसाळी दिवस दवाखान्याच्या इरझारा मारण्यातच निघून जातात। म्हणून आता पावसाळा सुरू होत आहे, त्यामुळे पावसाळ्यातील आपला आहार आणि पोषण कसं असावं ज्यामुळे आपली तब्येत बरी राहील याविषयी आपण चर्चा करू। तसं पाहिलं तर पावसाळ्यात आपला जठराग्नी मंद असतो, त्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला जड जातं। म्हणून या ऋतूत आपला आहार आणि पोषण योग्य असलं पाहिजे। या ऋतूत पचायला हलके अन्न सेवन केले पाहिजे, जसे की ज्वारीची भाकरी, गव्हाच्या पिठाचा फुलका, मुगाच्या डाळीचे वरण, जुन्या तांदळाची आणि मुगाची डाळ घालून केलेली खिचडी किंवा कद्दू, पडवळ, भोपळा, दोडका, कारली यासारख्या फळभाज्या यांचा आहारात समावेश करावा आणि तो आपल्या शरीराला भरपूर पोषण देखील देतो। यामुळे आपले शरीर सतत ऊर्जादायी राहते। संत तुकाराम महाराज आहाराविषयी म्हणतात, युक्त आहार

0: अभ्यार नेम इंद्रिय सीसार किंवा सुभाषितकार म्हणतात भोजन औषधम भवते. या उलट आपण या ऋतूत संतुलित आहार घेतला नाही तर मग आपणाला आजारांना सामोरे जावे लागते. म्हणून या ऋतूत तळलेले पदार्थ जसे की पुरी भाजी, आलू वडा, भजे, पाणीपुरी, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, केक, बिस्किट, पिझ्झा, बर्गर आदी पदार्थ वर्ज्य आहेत किंवा ते आपल्या शरीराला अपायकारक ठरतात. तसेच पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन सुद्धा हानिकारक ठरते. पहिल्या पावसात चालणाऱ्या पालेभाज्या स्वच्छ धुवून आणि योग्य त्या प्रमाणात शिजून खायला पाहिजेत. पावसाळ्यात शिळे अन्न खाऊ नये, तसेच उघड्यावरचे अन्न पदार्थ खाऊ नयेत, कारण की या दिवसात मोठ्या प्रमाणात जंतू संसर्ग होतो. या दिवसात माशा, डास आणि वेगवेगळे कीटक असतात, ते अन्न पदार्थावर बसून त्यांची बाधा लवकर होते. म्हणून पावसाळ्यात आपला आहार औषधासारखा असला पाहिजे, नाहीतर औषध जीवनासारखे घ्यावे लागतात. विशेष करून या दिवसात शरीराला स्वच्छ आणि उकळून कोमट केलेले पाणी आवश्यक आहे. पावसाच्या पाण्यात अनेक सूक्ष्म जीव जंतू मोठ्या प्रमाणात असतात. आपल्या आहारात अद्रक, लसूण, हळद, जिरे, मोहरी, लवंग, दालचिनी, काळे मिरे यासारख्या मसाला पदार्थाचा भरपूर वापर केला पाहिजे. यामुळे सर्दी, खोकला, पडसे, ताप यासारखे संसर्गजन्य आजारांचे संक्रमण होत नाही आणि आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती शाबूत राहते. या दिवसात आपण जांभूळ, पपई, डाळिंब, सफरचंद ही फळे आहारात घेतली पाहिजेत. तसेच आपल्या आहारात योग्य प्रमाणात दूध, दही, ताक, लोणी या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केला पाहिजे. आपल्या शारीरिक व मानसिक पोषणात सर्वात जास्त गरज असते ती सुकामेवा पदार्थाची. यात बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते, चारोळी, अंजीर यांचा समावेश करावा. आपले पोषण हे चांगले असेल तर आरोग्य उत्तम राहते. पण या ऋतूत आपला आहार जरी चांगला असला तरी तो प्रमाणात असला पाहिजे. आपण नेहमी जेवढा आहार घेतो त्यापेक्षा कमी आहार घेणे या ऋतूत सोयीस्कर आहे. सतत काही ना काही खाण्यापेक्षा भूक लागली तरच आहार घ्यावा. शेवटी एवढेच म्हणता येईल की पावसाळ्यात आजाराचे संक्रमण लवकर होते, म्हणून आपला आहार आणि पोषण याकडे लक्ष द्यावे. हित भूक, मित भूक, ऋत भूक सदा सुखी. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील आहार आणि पोषण याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव आंधळे. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: आताच आपण परिसर कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 आणि 43 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजच्या दिवशीच्या इतिहासातल्या घटना घडामोडींबद्दल आजच्या दिनविशेषातून.

15 जुलै 1674 साली मुघल सरदार बहादूर शाह कोलकाता यांच्या नेतृत्वाखाली पेडगावची लूट रायगडावर जमा करण्यात आली. 15 जुलै 1926 साली कुलाबा ते मुंबई क्रॉफर्ड मार्केट अशी उपनगरीय बससेवा सुरू झाली. 15 जुलै 1927 साली र. धो. कर्वे यांच्या समाज स्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला होता. 15 जुलै 1955 साली 58 नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी अण्वस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाम घोषणेवर स्वाक्षरी केली होती. 15 जुलै 1955 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला होता.

15 जुलै 1962 साली पुण्यात ध्यान प्रबोधिनी संस्था सुरू झाली होती. पंधरा जुलै 1996 साली पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगेसेसे पुरस्कार जाहीर झाला होता. 15 जुलै 1997 साली पर्यावरणवादी महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगेसेसे पुरस्कार जाहीर झाला होता.

15 जुलै 2011 साली भारतानं ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन PSLV द्वारे आधुनिक संचार उपग्रह GSAT-12 अंतराळ कक्षेत यशस्वीरित्या प्रक्षेपित केलं होतं. 15 जुलै 2014 साली जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला गेला होता. 15 जुलै 1904 साली गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर जयपूर अत्रोली घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचा जन्म झाला होता. 15 जुलै 1967 साली नारायण श्रीपाद राजहंस तथा बाल गंधर्व गायक आणि नट यांचं निधन झालं होतं. 15 जुलै 1998 साली स्वातंत्र्य सैनिक ताराचंद परमार यांचं निधन झालं होतं. 15 जुलै 1999 साली सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई टिळक यांचं निधन झालं होतं. आज साजरा केला जातोय जागतिक युवा कौशल्य दिवस आणि आज आहे महाकवी कालिदास दिन.

0: श्रोते हो, आताच आपण आजच्या दिवशीच्या इतिहासातल्या घटना घडामोडींबद्दल जाणून घेतलं आजच्या दिनविशेषातून. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

0: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाडं देते रे सावली। झाडं माणसांना जगवतात, आपण झाडं जगवली पाहिजेत।
1: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही। व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्यानी नातं जोडा।

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चांद बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
2: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz.
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा. आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
4: आजच संपर्क करा.
5: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची, नव्या जुन्याच्या संगमाची, माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:07 झाली आहेत. सुरुवातीला काही संदेश आणि त्यानंतर

नंतर सकाळी ठीक 7:10 आकाशवाणी पुणे केंद्राहून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून थोड्याच वेळात सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
1: पण भवतालाचं भान ठेवून। प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत।
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया।

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली। कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका।
3: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या। आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। वाढवण जवळच्या दापचरी इथं जागतिक कृषी बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय। पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएस कडून छापे। आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय। आता सविस्तर बातम्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। यामुळे 2019च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफी मिळणार आहे, तर 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांनाही मिळणार आहे प्रोत्साहनपर लाभ। पालघर जिल्ह्यातल्या वाढवणपासून जवळच असलेल्या दापचरी इथं आंतरराष्ट्रीय कृषी बाजार विकसित करायलाही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल। यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे। यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होणार आहे। राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी त्यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या विनियोगातून उत्पन्न मिळवता येईल अशा मुद्रीकरण धोरणासही राज्यमंत्री

0: मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राज्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक त्या बदलांसह राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जागांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणातून सवलत द्यायला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. या स्थानकाचं लवकरच लोकार्पण करण्यात येईल. बारामती हे राज्यातलं एक महत्वाचं कृषी, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असल्यानं या पुनर्विकासामुळे स्थानिक व्यापार, दळणवळण आणि पर्यटन स्थळांना मोठी चालना मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं पुण्यासह राज्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कालिदास दिनानिमित्त कविकुलगुरू कालिदासांची महती सांगताना संस्कृततज्ञ प्राध्यापिका अंजली पर्वते म्हणाल्या,
1: आषाढस्य प्रथमे दिवसे या शब्दांनी ज्या मेघदूताची सुरुवात कालिदासांनी केली आहे आणि निसर्ग हा माणसाचा अंतरंग मित्र असल्याचं वर्णन केलंय, त्यावरूनच तर आषाढाचा पहिला दिवस आपण कालिदास दिन म्हणून साजरा करतो. आपल्या सात साहित्य कृतीतून संस्कृत भाषेला ललामभूत ठरलेला हा महाकवी, त्यांनी यज्ञ, दान, तप या भारतीय संस्कृतीतल्या तीन महत्वाच्या तत्वांवर रघुवंश आणि कुमार संभव या आपल्या महाकाव्यातून भर दिला आणि त्यागाचं, प्रेमाचं महत्व आपल्या नाटकांमधून दाखवून दिलं असा हा महाकवी. भारतीय संस्कृतीचा उद्गाता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजही त्यामुळेच आपण त्याला स्मरणीय मानतो, वंदनीय मानतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्याकरता राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या अपघातात 9 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात नुकतीच मोठी कारवाई केली आहे. एटीएसनं सोमवारी एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या छाप्यात जप्त केलेल्या साहित्याचं तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. या विश्लेषणामधून तसंच या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीमधून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता एटीएसनं व्यक्त केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात उद्या गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. आषाढी यात्रेसाठी सुमारे 20 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. या कालावधीत सुमारे 2500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहील अशी माहिती मंदिर समितीनं दिली आहे. दरम्यान आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांना येत्या 29 जुलैपर्यंत पथकरातून सवलत देण्यात येणार आहे. यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे संवादवारी हा उपक्रम राबवला जात आहे. याद्वारे चित्ररथ आणि लोककलेच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामं आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती लाखो वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीवरही संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातलं पाऊसमान आणि खरीपाच्या पिकांबाबत अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.

0: नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 28% पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक फटका हा शहादा, तळोदा आणि नंदुरबार तालुक्यांना बसला असून या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील पीक पाणीवरही परिणाम झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात अवघ्या 1,15,000 ते 1,20,000 हेक्टर पर्यंत पेरण्या होऊ शकलेल्या आहे. जिल्ह्यातील पेरणी क्षेत्र हे 2,73,000 हेक्टरच्या जवळपास असल्यानं यंदाची पेरणी पाहता अवघी 40% पेरण्या पूर्ण झाल्याचं चित्र आहे. यंदा कमी वेळात उत्पादित होणाऱ्या बाजरी सारख्या पिकाकडे शेतकरी वळण्याची शक्यता दिसून येत आहे. पर्जन्यमानाची ही त्रुट पाहता कृषी विभाग देखील सजग झाला असून जिल्ह्यातील कृषी घटकांची उद्या कार्यशाळा देखील होणार आहे. शिवाय जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार.
1: पुणे शहरातले पाणी कपात 22 जुलै पर्यंत रद्द करण्यात आले आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात उपलब्ध पाणी साठा आणि सध्याची जलस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान विभागानं 22 जुलै नंतर वर्तवलेला पावसाचा अंदाज, धरणातला उपलब्ध पाणी साठा, पाण्याची आवक तसंच एकूण जलस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असं पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं आहे. पाणी कपात रद्द झाली असली तरीही पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीनं आणि काटकसरीनं करण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे. राज्यातल्या मच्छीमारांना सॅटेलाइट फोन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनानं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे असं मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात काल या संदर्भात झालेल्या बैठकीत राणे बोलत होते. मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क साधता यावा तसंच सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं राणे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सावळगाव इथं काल संध्याकाळी झालेल्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व मृत गुजरातचे रहिवासी असून वणी इथं श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनाहून परत येत असताना हा अपघात झाला आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं जिंकला आहे. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला आणि मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षर पटेलनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष नोंदवलं. आता उद्या कार्डिफ इथं दुसरा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर 3रा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं झालेल्या कालच्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेननं फ्रान्सला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. या स्पर्धेचा 2रा उपांत्य सामना आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. हवामान. राज्यात येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. वाढवणजवळच्या दापचरी इथं जागतिक कृषी बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय. पाकिस्तानी गुंड शेहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएस कडून छापे. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: श्रीकृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची साक्ष ठरलेली ही इंद्रपुरी.

0: अंबाबाईचं अस्तित्व जिथं कणाकणात आणि रोमारोमात भरून उरलंय अशी अमरावती नगरी। गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा जिथं आजही जाणवतात। तिथच आता शब्द स्वरांची अखंड संजीवक धारा वाहणार आहे। लक्षमनावर नभोवाणीची सुवर्ण मुद्रा कोरायला आलेली अमरावती आकाशवाणी ऐकत रहा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी।
1: मन का रेडिओ बजने दे जरा, गम को भूल कर झीले तू जरा, स्टेशन कोई नया ट्यून कर ले जरा।
2: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 मिनिटांनी ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास।

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2036 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणा

0: शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षासाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर.
1: नमस्कार सर.
0: दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद.
1: तर आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
2: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351. 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट, यंदा आपण 46 वरून 351 वरती आपण करत आहोत
1: पूर्ण
2: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40 होते,
1: वाढत जाते.
2: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि इतकी कठीण परिस्थिती असून सुद्धा प्रचंड उत्साह आहे आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाचे किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
1: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती गोष्ट
2: रिझल्ट
1: रिझल्ट येतोय, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
2: हो निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट म्हणजे हे निर्विवाद सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80%-हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकर पेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1/2 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
1: नक्कीच. तर तुम्ही सांगत होता की अल्पभूधारक शेतकरी सगळ्यात त्याच्यामध्ये जास्त आहेत आणि याच्यामध्ये जोपर्यंत जसं तुम्ही सांगितलं की आकडे किंवा ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीये तर कृती महत्वाची आहे, रिझल्ट दिसणं हे खूप महत्वाचं आहे. सर, या सगळ्या आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं, काय संदेश द्याल? कारण ज्या शेतीवर आपण जगतो, जे शेतकरी आपल्याला जगवतात, ज्यांना आपण राजा म्हणतो, आणि त्यांच्यासाठी खूप मोठं काम तुम्ही करत आहात.
2: मी शेतकऱ्यांना संदेश देण्याचं धाडस अजिबात करणार नाही पूनमजी. मी एवढंच म्हणेन की शेतकरी ऍक्च्युली आपल्याला संदेश देतात आणि कदाचित आपण शेतकऱ्यांचा संदेश हा ऐकला पाहिजे. शेतकरी निश्चित अडचणीत आहे पण तरी शेतकरी हा प्रचंड सक्षम आहे आणि शेतकऱ्यामुळेच आपण आज अन्न खाऊ शकतो. शेतकरी आपल्याला त्यांच्या कृतीतनं हे जे काही गेल्या 4-5-6 वर्षामध्ये गटशेती ही जी

0: वाढते आहे त्यातनं शेतकरी आपल्याला संदेश देत आहेत की आम्ही सक्षम आहोत, आम्ही चांगली शेती करू शकतो, आम्ही चांगला समाज घडवू शकतो. म्हणजे मी तुम्हाला विशेष सांगतो की जेवढं प्रेम, सौहार्द किंवा विनय तुम्हाला ग्रामीण महाराष्ट्रात दिसेल तो क्वचितच तुम्हाला शहरी महाराष्ट्रात दिसू शकतो. तर मला खूप म्हणजे श्रद्धा आहे आपल्या शेतकऱ्यांबद्दल की खूप हुशारही आहेत, अतिशय मेहनतीही आहेत, आणि मला वाटतं आपण त्यांचा या गोष्टीबद्दल आदर केला पाहिजे. थोडा विषयाला सोडून पण धरून सुद्धा एक मला एक निरीक्षण करावं असं वाटतं, आणि ते म्हणजे की अनेक शेतकरी निसर्ग आधारित शेती करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे विशेषतः आपला प्रयत्न गटशेतीमार्फत हाच असतो की कमीत कमी रसायनं वापरून, कमीत कमी फवारण्या करून, आणि जमलं तर पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती व्हावी, जेणेकरून ग्राहकाला अतिशय चांगल्या दर्जाचं आणि अतिशय हेल्दी आपल्याला खाणं मिळावं. त्याला आजच्या घडीला म्हणावा तसा तशी बाजारपेठ नाही आहे, आणि अनेक ठिकाणी आमचे शेतकरी हे फार्मर मार्केट ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतात की पिकवतातही तेच आणि तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आणून ते माल विकतात सुद्धा, आणि ही प्रक्रिया आपण निश्चितच यंदाच्या फार्मर कपमध्ये वाढवणार आहोत. तर मला वाटतं जिथे जिथे आपल्याला संधी मिळते अशा फार्मर मार्केटमध्ये बनणं खरेदी करण्याची, मी म्हणतोय मोठ्या मॉलवरनं खरेदी करण्यापेक्षा आपण निश्चितच थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घेण्याचा आपण प्रयत्न करावा. एक तर संदेश जर म्हणावा तर हा एक मला वाटतं असू शकतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती विकत घेताना भाव प्लीज करू नका. आपण जे काही विकत घेतो, मोबाईल घेतो, कपडे घेतो, बूट घेतो, तेव्हा आपण भाव करत नाही, पण आपण शेतकऱ्याबरोबर आपण भाव करायला खूप लगेच आपण तयार होतो. तर मला वाटतं आपण तो भाव करू नये, चांगल्या मालाचा आपण आदर करावा, आणि जिथे शक्य आहे तिकडे थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घ्यावं.
1: अगदी खरंय सर. सर, खूप पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाचा हा संयुक्त उपक्रम जो तुमचा सुरू आहे त्याच्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. आज सप्तमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमातून म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञान किंवा महिला आणि युवा शेतकऱ्यांचा सहभाग किंवा हा जो महाराष्ट्राच्या शेतीचा एक रोडमॅप जो तुम्ही आम्हाला सांगितला त्यासाठी खरंच मी तुमचे मनापासून आभार मानतो.
0: मी तुम्हाला इकडे थांबवणार आहे तुम्ही आभार मानण्या अगोदर, कारण तुम्ही याचं श्रेय मला देतात. हे श्रेय अजिबात माझं किंवा पाणी फाउंडेशनचं नाही आहे. हे मी म्हणेन की खऱ्या अर्थाने हे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या आग्रहाखातर आम्ही ही हिंमत केली की आपण हे अख्ख्या महाराष्ट्रात करू शकलो. आणि ही जी पार्टनरशिप आहे, एक प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप ज्याच्यामध्ये एक पैशाची घेवाणदेवाण नाही आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. पण ही पार्टनरशिप मनाची पार्टनरशिप आहे की ज्याच्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन शेती, माती, पाणी हे आपल्या महाराष्ट्राची कशी समृद्ध करता येईल, शेतकऱ्याला कसं समृद्ध करता येईल यासाठीची ही पार्टनरशिप आहे. आणि या पार्टनरशिपचं म्हणजे श्रेय मी महाराष्ट्र सरकारला देईन की आपल्याला या निमित्ताने एक चळवळ उभी करण्याची आपल्याला संधी मिळते, आणि पूर्ण प्रयत्नाने आम्ही आणि ताकदीने आम्ही प्रयत्न करू जेणेकरून पुढच्या 2-3 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने आपण यात एक आमूलाग्र बदल घडू शकू.
1: नक्की सर, खरंच खूप खूप धन्यवाद सर. सर, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीची गरज, जलसंधारणाचे महत्व, गट शेतीचे दीर्घकालीन फायदे, ग्रामीण तरुणांचा सहभाग आणि महाराष्ट्राच्या शेतीच्या भविष्यासंदर्भात पाणी फाउंडेशनची दृष्टी याविषयी आपण अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं त्यासाठी आपले खरंच मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या या विशेष मालिकेतून आपण सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा सर्वांगीण आढावा घेतला. गटशेती, लोकसहभाग, जलसंधारण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांची सामूहिक शक्तीच्या बळावर महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम, समृद्ध आणि शाश्वत करण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. आजचा हा विशेष कार्यक्रम इथे संपवूया. दिलखुलास कार्यक्रम ऐकल्याबद्दल आपल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून, FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 7:40 आणि 20 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम. आजच्या मराठी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आहे लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या युगलस्वरातलं. शांता शेळके यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

हे सुगम संगीत या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतरचं गीत ऐका. सुधीर फडके यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे यशवंत देव यांनी.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी सुगम संगीताचा कार्यक्रमात. घेऊयात ही अल्पश्री व्यावसायिक विश्रांती.
1: काय भाई अक्का मामा आणि काका 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो. फक्त पैसे पाठवण्यासाठी QR स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
2: RBI सांगते QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
0: श्रोते हो आपण आनंद घेत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

श्रोते हो, आताच आपण हेमंत कुमार यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. आजच्या मराठी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे यशवंत देव यांनी.

श्रोतेहो, या गीतासोबतच आजचा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8 वाजता आहेत. आता अनुक्रमे समाचार प्रभात, नंतर 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 असेल मराठी राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर सकाळी 8:40 असेल जागतिक युवा कौशल्य दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम कौशल्याची कास प्रगतीची आस. हा कार्यक्रम आणि मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील आणि हिंदी समाचार आणि अंग्रेजी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. तेव्हा आता सुरुवातीला ऐकूयात समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह 2 रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार तसंच दुहेरी अंशदान करार म्हणून ओळखला जाणारा सामाजिक सुरक्षा करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून ब्रिटनमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. याचा फायदा निर्यात वाढीला होणार असून उत्पादकांसाठी नव्या संधी निर्माण होतील आणि जागतिक मूल्य साखळीमध्ये भारताचा सहभाग अधिक दृढ होईल असं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितलं. हा करार भारत आणि ब्रिटन दरम्यानची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या आणि समृद्धी निर्माण करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचं प्रतिबिंब आहे. हा करार लागू होणं हा भारताच्या व्यापार प्रवासातील एक निर्णायक टप्पा असून त्यामुळे दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भविष्याभिमुख आर्थिक भागीदारी प्रस्थापित होईल असंही अग्रवाल म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये 2 व्यापारी जहाजांवर

झालेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय आंतर मंत्रालयीन आढावा बैठक घेतली. यावेळी भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी खलाशी प्रथम हा सर्वसमावेशक उपक्रम सुरू करण्याचं आणि सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. प्रत्येक जहाजावर देखरेख ठेवण्याचे आणि या भागातील प्रत्येक बाधित भारतीय खलाशासाठी विशेष संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचे आदेशही त्यांनी दिले. होर्मुज समुद्रधुनीमध्ये एमटी अल बाहिया आणि एमटी मुंबासा या व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली. या दोन जहाजांवरील एकूण 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशी होते. एमटी अल बाहियावरील हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल ब्रुसेल्स इथं युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाविषयक उच्च प्रतिनिधी काजा कल्लास यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि तिथं शांतता स्थिरता पुन्हा स्थापन करण्याच्या गरजेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि मालदीवमधील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची पहिली फेरी यशस्वीरित्या पार पडली असून दोन्ही देशातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढीच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे. गेल्या आठवड्यात या वाटाघाटी दुरुस्त पद्धतीनं पार पडल्या. वाटाघाटींच्या अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत हा मालदीवचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. या प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमध्ये शाश्वत आर्थिक वाढीस हातभार लागेल आणि द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे असंही वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबाद इथं सुरू होणार असून भारत यजमान देश म्हणून त्याचं आयोजन करत आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. दोन दिवसांच्या या परिषदेत श्रम क्षेत्राचा अधिक विकास आणि सुरक्षितता वाढवणं, महिलांचा सहभाग वाढवून त्यांचं सक्षमीकरण करणं आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. याबाबत एक संयुक्त जाहीरनामा तयार करण्याबाबतही चर्चा होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये कौशल्य विकास, कामगार कल्याण, श्रमिक नीती आणि रोजगार क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवणं हा या परिषदेमागचा हेतू आहे. परदेश दौऱ्यावर असलेले भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल स्पेनचा दौरा आटोपून काल बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथं पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वतता या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून युरोपसोबतची भारतीय आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं केंद्रीय मंत्री गोयल एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. गोयल यांनी बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि रोजगार, अर्थव्यवस्था आणि कृषी मंत्री डेव्हिड क्लारिनवेल यांची भेट घेतली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन आणि दोन रशियन अंतराळवीरांचा गट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वीपणे पोहोचला आहे अशी माहिती नासा अंतराळ संस्थेनं दिली आहे. या गटाने काल भारतीय वेळेनुसार रात्री 8:17 रशियाच्या सोयूज MS-29 या अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली. प्रक्षेपणानंतर अवघ्या काही वेळातच हे अंतराळ यान कक्षेमध्ये पोहोचलं. सुमारे 3 तासांच्या कालावधीत आणि 2 प्रदक्षिणांच्या प्रवासानंतर हे यान ISS-च्या प्रिचाल मॉड्यूल्सशी स्वयंचलितपणे जोडलं गेलं. हे अंतराळवीर पुढील 8 महिने या अंतराळ स्थानकात राहणार असून या दरम्यान तिथल्या कक्षीय प्रयोगशाळेत विविध प्रयोग करणार आहेत. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरमध्ये अशांतता आणि अस्वस्थता कायम आहे. या प्रदेशातील रावल

0: इथल्या ईदगाह मैदानावर काल गणवेशातील शेकडो शालेय विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह आणि पालकांसह एकत्र आले होते. त्यांनी या व्याप्त प्रदेशात पाकिस्तानी लष्करानं केलेल्या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध केला, तसंच शांततेचं प्रतीक म्हणून पांढरे झेंडे फडकावले. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी आम्हाला प्रसिद्धी द्यावी अशा आशयाचा मजकूर लिहिले फलक हाती घेऊन त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात घोषणाबाजी केली. ओडिशातील भगवान जगन्नाथ यांच्या उद्या होणाऱ्या जगप्रसिद्ध रथयात्रेसाठी पुरी शहर सज्ज झालं आहे. काल झालेल्या पवित्र नभ यौवन दर्शनानंतर या वार्षिक रथोत्सवासाठी धार्मिक विधी तसंच प्रशासकीय सुरक्षा व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत. दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ओडिशाच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यामुळे उद्या होणाऱ्या रथयात्रेच्या नियोजनात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पराभवाची मालिकाही खंडित केली आहे. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षर पटेलनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. आता उद्या कार्डिफ इथं दुसरा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर 3रा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं काल झालेल्या पहिल्या उपांत सामन्यात स्पेननं फ्रान्स संघाला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार असून त्यातील विजेत्या संघाबरोबर स्पेनच्या संघाची अंतिम फेरीमध्ये लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ब्रिटेन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह 2 रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीमध्ये धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक कौशल्याची कास प्रगतीची आस. लेखिका प्राध्यापिका सपना टाक. सादर करते अतुल साखरकर.
3: हातात हात घेऊन कौशल्य नवा शिकूया. देशाच्या प्रगतीसाठी आपण पुढे पाऊल ठेवूया. ज्ञान कर्म बुद्धीचा संगम इथे घडवूया. नवीन तंत्रज्ञानाचा हा दीप आपण उजळवूया.
4: आजच्या गतिमान जगात केवळ पदवी किंवा पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, करिअर मध्ये यश मिळवण्यासाठी आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी कौशल्यांची अत्यंत आवश्यकता असते. जागतिक युवा कौशल्य दिन तरुणांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार करण्याची आठवण करून देणारा जनजागृतीच्या कृतीचा दिवस आहे. तसेच कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यापासून तर मार्गदर्शकांशी संपर्क साधण्यापर्यंत हा दिवस कौशल्य विकासाचे पर्याय शोधण्याची आणि समाधानकारक करिअरच्या दिशेने मार्ग आखण्याची एक मौल्यवान संधी देतो. हा दिन जगभरातील तरुणांना रोजगार आणि शिक्षणामध्ये महत्वपूर्ण अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी तसेच

0: प्रगती, आर्थिक बदल, जागतिकीकरण यामुळे नवीन उद्योग आणि नोकरीच्या भूमिकांशी जुळवून घेण्यास सक्षम बनवण्यास आवश्यक ती कामगिरी पार पाडतो.
1: नमस्कार, मी नीता ओघड, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर. 15 जुलै जागतिक कौशल्य दिन हा दरवर्षी साजरा करण्यात येतो. 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे जगभरातील तरुणांच्या कौशल्यावर प्रकाश टाकण्यासाठी, तरुणाईला सशक्त करण्यासाठी, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, देशातील तरुणांमध्ये असलेली प्रतिभा ओळखून त्यांनी जास्तीत जास्त कौशल्य आत्मसात करणे हाच या दिनाचा उद्देश. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने तरुणांना रोजगार, सन्मानजनक काम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक

0: प्रकाश टाकण्यासाठी, तरुणाईला सशक्त करण्यासाठी, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, देशातील तरुणांमध्ये असलेली प्रतिभा ओळखून त्यांनी जास्तीत जास्त कौशल्य आत्मसात करणे हाच या दिनाचा उद्देश. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने तरुणांना रोजगार, सन्मानजनक काम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असलेली कौशल्य प्राप्त करून देणे, त्याचप्रमाणे तरुणांमधील कौशल्य ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे, विकसित युवा विकसित भारत हे त्याचं धोरण आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालय, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहाने हा दिन साजरा करतो. त्याचप्रमाणे या दिवसाला आपण समुपदेशन, रोजगार मिळावा, जॉब फेअरच्या माध्यमातून युवा शक्तीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. 15 जुलै जागतिक कौशल्य दिनाच्या निमित्ताने सर्व युवकांना मी हा संदेश देऊ इच्छिते की युवकांनी आपल्यामधील क्षमता ओळखून कौशल्य विकसित करून आपले जीवन सक्षम बनवा आणि जास्तीत जास्त कौशल्य प्राप्त करून आपला जीवन मार्ग सुकर करा. धन्यवाद.
1: आजच्या युवकांना रोजगार क्षमता वाढवण्यासाठी कौशल्यांची गरज असते. त्या हेतूने दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने डिसेंबर 2014 मध्ये ठराव मंजूर करून जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला. आजच्या युवकांना सामायिक भविष्यासाठी कौशल्य आधारित शिक्षण आणि प्रशिक्षणाची केवळ माहिती असण्यापेक्षा त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याचे कसब आत्मसात केल्यास करिअर मध्ये प्रगती करणे सोपे जाते. आपलं कौशल्य वाढवून वेगळेपण दाखवण्याची संधी मिळते. कौशल्य केवळ नोकरीसाठीच नव्हे तर चारित्र्य घडवण्यासाठी आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आवश्यक असतात.
2: त्या दृष्टीने आजच्या तरुण मनांना सक्षम करण्यासाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि कौशल्य विकास उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाते, ज्यामध्ये तरुण वर्ग मौल्यवान ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य मिळवतात. यामुळे त्यांची रोजगार क्षमता, उद्योजकतेची क्षमता वाढते, तसंच भारताच्या आर्थिक विकासाला, सामाजिक विकासाला हातभार लागतो.
3: सर्वांना नमस्कार. मी हेमंत वाघमारे, विभागीय अधिकारी तथा केंद्र प्रमुख व राज्य समन्वयक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर विभाग. 15 जुलै हा दिवस विश्व कौशल्य युवा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील युवकांना रोजगार, उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक, व्यावसायिक आणि डिजिटल कौशल्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. आजचे युग हे स्पर्धेचे, तंत्रज्ञानाचे आणि नवकल्पनाचे आहे. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही तर त्या ज्ञानाला कौशल्याची जोड देणे अत्यावश्यक आहे. कारण शिक्षण आपल्याला दिशा देते पण कौशल्य आपल्याला यश मिळवून देते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजच्या काळात या संदेशाला आणखी एक शब्द जोडण्याची गरज आहे, कौशल्य आत्मसात करा. शिक्षणाबरोबर कौशल्य विकसित केले तर युवक स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आणि समाजात परिवर्तन घडवून आणू शकतात. आज प्रत्येक क्षेत्रात कौशल्याची गरज आहे पण जे कौशल्य आपण आत्मसात केले या कौशल्याबरोबरच उद्योजकतेची जोड दिली तर मला असं वाटतं की युवकांनी नोकरी शोधणारे न बनता नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनण्याचा संकल्प केला पाहिजे. स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगार देणे हेच खरे राष्ट्र निर्माण आहे असं मला या ठिकाणी वाटतं. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD ही मागच्या 38 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतं आणि कौशल्या बरोबरच उद्योजकतेची वाट पकडली तर आपण स्वतःच चांगलं व्यवसाय निर्माण करू शकता. आज आपण बघतोय की डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, आज सर्व जग AI कडे बघताय. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान याकडे आपण बघतोय. उद्योजकता आणि स्टार्टअप याकडे मोठ्या प्रमाणात युवक युवतींची ओढ आहे. तो कृषी उद्योगावर आधारित अन्न प्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, आरोग्य सेवा, संवाद कौशल्य, नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकास अशा प्रकारचं आपण या ठिकाणी युवकांना एक उद्योजकीय समाज, उद्योजकीय युवक घडवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करू शकतोय.

0: आपण सोशल मीडियावर वेळ घालण्यापेक्षा नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ दिला तर भविष्य अधिक उज्ज्वल होईल. दररोज एक नवीन गोष्ट शिकण्याचा निर्धार करा. प्रत्येक कौशल्य तुमच्या आत्मविश्वासात भर घालते. मित्र, आज भारत हा जगातील सर्वात तरुण देशापैकी एक आहे. आपल्या देशाची खरी ताकद म्हणजे आपले युवक. ही ताकद योग्य कौशल्य, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक परिश्रम यांच्या आधारावर विकसित झाली तर भारत जगात ज्ञान, उद्योजकता आणि उद्योग आणि नवकल्पकतेचे नेतृत्व निर्माण करू शकतं. आज आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पदवी तुम्हाला मुलाखतीपर्यंत पोहोचवते पण कौशल्य तुम्हाला यशाच्या शिखरावर नेते. चला या विश्व युवक कौशल्य दिनानिमित्त आपण सर्वजण हा संकल्प करूया, सतत नवीन कौशल्य शिकू, डिजिटल आणि तांत्रिक तंत्रज्ञान आत्मसात करू, स्वावलंबी आणि उद्योजक बनू, समाजाच्या विकासासाठी आपल्या कौशल्याचा उपयोग करू. विकसित भारत हा युवकांच्या निर्मितीत सक्रिय योगदान देऊ शकतो. त्यामुळेच कौशल्य हे सामर्थ्य, कौशल्य हाच आत्मविकास, कौशल्य हाच विकसित भारताचा पाया. या ठिकाणी मला आवर्जून म्हणावं असं वाटतं. कौशल्यवान युवक विकसित भारताची नवीन ओळख हीच या ठिकाणी होतायू शकतं आणि याकरता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD प्रामुख्याने पुढे येऊन युवक युवती महिलांना स्वयंरोजगाराकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या चळवळीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी सहकार्याने पुढे न्याल, जेणेकरून आपण आज फक्त नोकरी मागणारे नाही तर आपण नोकरी देणारे, निर्माण करणारे बनण्याची आज या ठिकाणी संकल्प करू शकतो. हाच एक युवकांना मला या ठिकाणी संदेश देण्यासाठी वाटला. थँक्यू व्हेरी मच.
1: कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय महाराष्ट्र शासन या माध्यमातून कौशल्य विकास स्वयंरोजगार औद्योगिक प्रशिक्षण संस्था मार्फत तांत्रिक शिक्षण मिळते. महा स्वयंरोजगार या पोर्टल वरून वेळोवेळी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. तरुणांना उद्योगाभिमुख बनवण्यासाठी अल्प आणि दीर्घ मुदतीचा अभ्यासक्रम ITI मार्फत उपलब्ध आहे. त्याचबरोबर योग्य करिअर निवडीसाठी जिल्हा स्तरावर मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत. कौशल्य ही शिक्षण, प्रशिक्षण, अनुभव यातून तयार झालेलं कार्याचं यशस्वी बळ होय, ज्याचा वास्तविक जागतिक परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असतो.
2: नमस्कार, मी प्रदीप चेचरे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नागपूर. आजचा काळ केवळ पदवी किंवा प्रमाणपत्रांचा नाही तर कौशल्य, तंत्रज्ञान आणि स्वावलंबनाचा आहे. युवकांकडे ऊर्जा आहे, कल्पकता आहे आणि बदल घडवण्याची ताकद आहे. परंतु या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी कौशल्य विकास अत्यंत आवश्यक आहे. कौशल्य म्हणजे फक्त हाताने काम करण्याची क्षमता नाही तर विचार करण्याची पद्धत, समस्या सोडवण्याची ताकद, तंत्रज्ञानाचा उपयोग आणि स्वतःच्या कामाला बाजारपेठ देण्याची कला. भारताची खरी ताकद गावांमध्ये, पारंपरिक कारागिरांमध्ये आणि श्रम करणाऱ्या हातांमध्ये आहे. पण आजच्या स्पर्धात्मक युगात हे पारंपरिक ज्ञान आधुनिक कौशल्य, डिझाईन, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग आणि AI सारख्या नव्या तंत्रज्ञानाशी जोडले गेले तरच युवकांसाठी मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. याच उद्देशाने भारत सरकारने PM विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पारंपरिक कारागीर आणि कौशल्य आधारित व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना ओळख, प्रशिक्षण, टूल किट, कर्ज सुविधा, डिजिटल व्यवहार प्रोत्साहन आणि मार्केटिंग सपोर्ट दिला जातो. या योजनेत लाभार्थ्यांना PM विश्वकर्मा प्रमाणपत्र व ID कार्डद्वारे औपचारिक ओळखही दिली जाते. युवकांनी या योजनेकडे फक्त सरकारी मदत म्हणून पाहू नये तर ती स्वतःचा व्यवसाय उभारण्याची सुरुवात म्हणून पाहावी. पारंपरिक व्यवसायांना आधुनिक रूप देणे, उत्पादनांची गुणवत्ता वाढवणे, पॅकेजिंग सुधारणे, डिजिटल पेमेंट स्वीकारणे, सोशल मीडियावर ब्रँड तयार करणे आणि AIच्या मदतीने ग्राहकांपर्यंत पोहोचणे ही आजच्या युवकांसाठी मोठी संधी आहे. PM विश्वकर्मा सोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जसे की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्टार्टअप इंडिया इत्यादी योजना युवकांना प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन देतात. या योजनांचा योग्य लाभ घेतल्यास युवकांना स्थानिक पातळीवरच काम, व्यवसाय आणि उद्योगाच्या संधी मिळू शकतात. आज युवकांसाठी डिजिटल तंत्रज्ञान, शेती प्रक्रिया, हस्तकला, खादी व ग्रामोद्योग, सौर ऊर्जा, सेवा क्षेत्र आणि ई कॉमर्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहे. गरज आहे ती योग्य दिशा, सातत्य आणि शिकण्याची तयारी ठेवण्याची. आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांना एवढेच सांगू इच्छितो की तुमच्या हातात कौशल्य आहे, बुद्धीत कल्पना आहे आणि आज तंत्रज्ञानाची साथही आहे. पारंपरिक कलेला कमी लेखू नका, तीच तुमची ओळख, तुमची ताकद आणि तुमच्या भविष्याची संधी आहे. PM विश्वकर्मा सारख्या योजनांचा लाभ घ्या, AI सारखे नवे तंत्रज्ञान शिका आणि स्वतःला रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बना.

0: धन्यवाद.
1: कौशल्य हे केवळ रोजगाराचे साधन नसून ते व्यक्तीच्या स्वप्नांना आकार देणारी शक्ती आहे. योग्य प्रशिक्षण, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अनेक युवकांनी आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विविध व्यवसायाचे कौशल्य आत्मसात करून आज अनेक युवक देशातील नामांकित उद्योगांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. अशाच काही यशस्वी युवकांचे अनुभव आपण त्यांच्या शब्दातून ऐकूयात.
2: माझं नाव खुशी रजक आहे. मी एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या ट्रेड मधून गव्हर्नमेंट आयटीआय नागपूर इथून आयटीआय केलं आहे. आयटीआयने मला फक्त तांत्रिक ज्ञान दिलं नाही तर शिस्त, आत्मविश्वास आणि प्रत्येक परिस्थितीत टिकत राहण्याची सवयही दिली. आज स्किल बेस्ड युगात योग्य कौशल्य असतील तरी आपण कोणत्याही क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. फक्त पदवी नाही तर कौशल्य, मेहनत आणि जिद्द हे यशाचे खरे आधार आहेत. मी माझ्या जिद्दीवर आणि कौशल्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि स्वावलंबी बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जात आहे. जागतिक कौशल्य युवा दिनानिमित्त सर्व युवकांना हार्दिक शुभेच्छा. कौशल्य हेच यशाचा खरंच बळ आहे. नवीन कौशल्य आत्मसात करा, आत्मनिर्भर बना आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची वाट स्वतः तयार करा. धन्यवाद.
3: नमस्कार, माझं नाव चेतना जीवन पंधरे. मी नागपूरला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेड मध्ये माझा आयटीआयचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि त्यामध्ये कम्प्युटरला कसं ऑपरेट करायचं, भाषण कौशल्य, संवाद कौशल्य, जीवन जगण्याचा मार्ग, प्रत्येक गोष्ट मला इतकी व्यवस्थित शिकवली. मी आज पुणे इथे नॅशनल डिटेक्टिव्ह एजन्सी मध्ये कार्यरत आहे. आज मी चांगल्या पदावर आणि चांगल्या पगारावर काम करत आहे. एका वर्षात खूप कमी कालावधीमध्ये मी खूप चांगला स्किल शिकून तिथपर्यंत पोहोचली. माझा एकच संदेश आहे आजच्या या दिनानिमित्त, स्किल शिकायला मिळत असेल, शिकायला हरकत नाही, कारण ही आपल्याला उत्तम रोजगाराची संधी निर्माण करून देऊ शकते आणि कमीत कमी कालावधीमध्ये आपण चांगल्या पदावर कार्यरत राहू शकतो, आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो. आजच्या या दिनानिमित्त माझं एवढं सांगणं असेल. धन्यवाद.
4: नमस्कार, माझं नाव सौरभ राजेश पावडे. मी माझं एज्युकेशन हे गव्हर्नमेंट आयटीआय मध्ये मोटर व्हेकल या विषयामध्ये पूर्ण केलेलं आहे. आता मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये कार्यरत आहे ऍज अ फायर ऑफिसर म्हणून. तुम्ही विचार करत असेल की तुम्ही आयटीआय मोटर व्हेकलला आणि करताय जॉब फायरला, तर फायर म्हणजे आग नव्हे तर त्याच्यामध्ये दंकल कर्मीची गाड्या सुद्धा आल्या, त्यांचं मेंटेनन्स वगैरे हे तुम्ही शिकू शकता. म्हणजे तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट स्किल असेल तर तुम्ही भरपूर पुढे जाऊ शकता. आजच्या युवकांना फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की स्किल जे आहे तुम्ही नवीन डेव्हलप केली किंवा तुम्ही काही नवीन शिकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही भरपूर पुढे जाल. तुम्ही आपल्या जीवनामध्ये समोर जावे, आपलं स्किल समजावे आणि भविष्यामध्ये मोठं व्यक्ती व्हावे, हे माझी इच्छा आहे. धन्यवाद.
5: माझं नाव योगेश उत्तम भोंबे आहे. मी आयटीआय नागपूर येथून स्टेनोग्राफी केलेली आहे. आज मी ज्या ठिकाणी उभा आहे त्यामागे माझ्या आयटीआयचे खूप मोलाचे योगदान आहे. शिकवणीचा फायदा आम्हाला आजही आमच्या कामात मोठा बदल घडून आणत आहे. संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास आणि व्यावसायिक मूल्य आत्मसात करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना एवढे सांगू इच्छितो, कौशल्याच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवा. एवढ्या शुभेच्छा मी आज कौशल्य दिनानिमित्त देऊ इच्छितो.
6: आजच्या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांच्या कार्याला, कृतीला, कर्तृत्वाला जागृत करून भविष्यातील वाटचालीत मार्गदर्शनाचा हा सर्व युवकांना संदेश दिला जातो. प्रत्येकच व्यक्ती जन्माला येताना एक काहीतरी कौशल्य घेऊन येतो. त्या कौशल्याला कृतीची जोड मिळाली तर वैचारिक बौद्धिक क्षमतेचा विकास होतो. याकरिता जिद्द, चिकाटी, निरंतरता अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता प्रत्येकच तरुणाने स्वतःला ओळखणे आणि योग्य कौशल्य विकसित करून स्वतःसोबत देशाचं उज्ज्वल भविष्य घडवून दाखवणं हे या दिनाचं महत्व आहे.
7: मी श्वेता सचिन कुलकर्णी, उपसंचालक संताजी जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर. मला नक्की सांगायला आवडेल की औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील क्राफ्टमन ट्रेनिंग स्कीम अंतर्गत

0: पारंपरिक व्यवसाय अभ्यासक्रम चालतात, त्यात इलेक्ट्रिशियन, फिटर, MMD सगळेच इलेक्ट्रिकल सेक्टर, मेकॅनिकल सेक्टर आणि ऑटोमोबाईल सेक्टर यासारख्या सगळ्या पारंपरिक व्यवसायासोबतच नवयुगीन अभ्यासक्रम जसं ड्रोन टेक्निशियन, इलेक्ट्रिक व्हेकल, एरोनॉटिकल स्ट्रक्चर फिटर यासारखे व्यवसाय सुद्धा आता नवीन युवकांसाठी उपयुक्त ठरत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये वाढतं महत्व हे आहे की आपल्याला या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या अभ्यासक्रमांमध्ये मुलांना रोजगार, स्वयंरोजगार आणि त्यांना ज्या वेगवेगळ्या संधी मिळतात इंडस्ट्रीमध्ये पण त्यांना ऑप्शन्स आहे, त्यांना वेगवेगळ्या दिशा आहे, हायर एज्युकेशन घेण्याची संधी आहे. आपल्या इथला 2 वर्षाचा अभ्यासक्रम केलेला विद्यार्थी हा पॉलिटेक्निक मध्ये सेकंड इयरला जाऊ शकतो. तसंच आपल्या मुलांना स्वयंरोजगार निर्माण करता येतो, त्यामुळे कौशल्य प्रशिक्षण घेतलेला व्यक्ती कधीही रिकामा राहत नाही. त्याला आपण अप्रेंटिसशिप साठी पण प्रयत्न करतो, जॉब साठी पण प्रयत्न करतो आणि त्यामुळे 10वीनंतर साधारण 1 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्याला ताबडतोब अर्थार्जन त्याचं सुरू होऊ शकतं 1-2 वर्षामध्ये. त्यामुळे या कौशल्य प्रशिक्षणाचं महत्व हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला त्याच्या मनाने रोजगारी करता येईल आणि स्वयंरोजगारी करता येईल, त्याला त्या विविध संधी उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षण घ्यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो.
1: चला तर सर्व मिळून कौशल्याचा विकास करूया, रोजगाराची क्षमता वाढवूया, कौशल्याचा दिवा प्रत्येक युवकांच्या मनी लावूया. उठा जागे वा सारे, कौशल्य पणाला लावूया, उजळवून भविष्य साऱ्यांचे, आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करूया.
2: श्रोते, आताच आपण जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत कौशल्याची कास, प्रगतीची आस. निवेदन होत अश्लेषा भट आणि समर बोबडे यांचं, लेखिका प्राध्यापिका सपना टाक, सादर करते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, आताच आपण जागतिक युवा कौशल्य दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. कौशल्याची कास, प्रगतीची आस. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 9:56 झालेली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची पुढील उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत राहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर अमरावती आकाशवाणी केंद्र.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्थानिक प्रसारणात पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं स्वागत. आता विविधा अंतर्गत प्रसारित करीत आहोत नारे विश्व हा कार्यक्रम. आज नारे विश्व या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन केलेलं आहे समिधा घागरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
1: श्रोत्यांनो, विविधा अंतर्गत नारी विश्व या कार्यक्रमातील आजच्या भागाचं संकलन आणि निवेदन समिधा खाकरे यांचं आहे, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.

नमस्कार माझ्या प्रिय सखींनो आणि मैत्रिणींनो, नारी विश्व या आपल्या लाडक्या आणि हक्काच्या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण समिता खाकरे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं आणि माझ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, घराचा पाया आणि संस्काराची सावली म्हणजे स्त्री. ती फक्त एका घराला जोडत नाही, तर संपूर्ण पिढीला घडवते. स्त्री म्हणजे केवळ त्याग किंवा शोषिकतेची मूर्ती नाही, तर स्वतःच्या पंखांवर आभाळ कवेत घेण्याची जिद्द म्हणजे स्त्री. खरं तर तिच्या असण्यानंच घराला घरपण येतं आणि तिच्या हसण्यानं अवघं अंगण बहरतं. तर अशा स्त्रीचा आदर करा. तिच्या पंखांना आकाशाची गरज असते. तिला फक्त तिचं अस्तित्व जपण्याची संधी द्या. मग बघा, ती संपूर्ण जगाला सुंदर बनव

सखीनो, जेव्हा आपण सहकार हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एकत्र येणं, एकमेकांना साथ देणं. आणि या सहकाराचं सर्वात सुंदर, सर्वात यशस्वी रूप जर कुठं पाहायला मिळत असेल तर ते आहे आपल्या महिला बचत गटांमध्ये. म्हणूनच सहकार दिनाच्या निमित्ताने आपण सलाम करणार आहोत आपल्या गावागावातल्या गल्लीबोळातल्या त्या रणरागिणींना ज्यांनी बचत गटाच्या माध्यमातून सहकाराची एक नवी क्रांती घडवली आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. तुकाराम महाराजांचा हा विचार जर आज कोणी खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आणला असेल तर तो आपल्या बचत गटातील महिलांनी. सखीनो, पूर्वी महिलांची ओळख फक्त चूल आणि मूल एवढीच मर्यादित असायची, पण आज चित्र बदललंय. 10 ते 20 महिला एकत्र येतात, प्रत्येकी अगदी महिना 50-100 रुपयाची छोटीशी बचत करतात. पाहायला गेलं तर ही रक्कम छोटी वाटते, पण जेव्हा हा थेंब थेंब एकत्र येतो तेव्हा त्याचा सागर होतो. याच बचतीमधून उभे राहतात लहान मोठे गृहउद्योग. कुठे शिलाई मशीनचा आवाज ऐकू येतो, कुठे पापड लोणच्याचा सुगंध दरवळतो, तर कुठे शेळी पालन आणि कुक्कुटपालनातून समृद्धी येते. आज आपली ग्रामीण महिला बँकेत जाऊन आत्मविश्वासाने व्यवहाराची भाषा बोलते आहे. ही ताकद सहकाराने दिली आहे. बचत गटांमुळे सर्वात मोठी क्रांती कोणती झाली असेल तर ती म्हणजे महिलांची सावकारी पाशातून झालेली मुक्ती. घरगुती अडचण असो, मुलांचे शिक्षण असो की आजारपण, पूर्वी गरिबांना सावकाराच्या दारात जावं लागायचं, पण आज आपल्या बचत गटाच्या बहिणी हक्काने गटातून कर्ज घेतात आणि स्वाभिमानाने पाय रोवून उभ्या राहतात. महाराष्ट्र शासनाचे उमेद अभियान असो की महालक्ष्मी सरस सारखी प्रदर्शने, आज या महिलांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळत आहे. बचत गटाने महिलांना केवळ पैशाची मदत केली नाही तर त्यांना समाजात एक ओळख दिली आहे, एक पद दिली आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेतृत्व गुण दिले आहेत. म्हणूनच मैत्रिणींनो, या सहकार दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून आपल्या परिसरातील बचत गटांना नक्की प्रोत्साहन देऊया, त्यांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करूया. कारण एक महिला जेव्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होते तेव्हा तिचं पूर्ण कुटुंब सक्षम होतं आणि पर्यायाने आपला देश

सक्षम होतो. चला तर मग सहकाराचा हा हात असाच घट्ट धरून ठेवूया. तुम्हा सर्व श्रोत्यांना आणि विशेषतः आपल्या बचत गटातील सर्व भगिनींना सहकार दिनानिमित्त शुभेच्छा देऊया. सखींनो, एकता हीच यशाची पहिली पायरी असते, तेव्हा अशाच एकजुटीने राहून आपण देश घडवूया.

मैत्रिणींनो, जेव्हा आपण प्रेमाबद्दल बोलतो, जेव्हा आपण निसर्गाच्या सुंदरतेबद्दल बोलतो, तेव्हा एक नाव आपल्या ओठांवर सर्वात आधी येतं। ते नाव म्हणजेच कवी कुलगुरू महाकवी कालिदास। संस्कृत साहित्याचा हा असा सूर्य आहे ज्याने आपल्या लेखनाने संपूर्ण जगाला थक्क केलं, म्हणूनच तर त्यांना भारताचे शेक्सपियर असं म्हटलं जातं। सखीनो, विचार केला तर शेक्सपियरच्या कित्येक शतकांआधी आपल्या कालिदासांनी साहित्याचे असे मानदंड तयार केले होते जे आजही अजोड आहेत। कवी कालिदासांबद्दल एक मोठी मजेशीर दंतकथा सांगितली जाते। म्हणतात की कालिदास सुरुवातीला अजिबात शिकलेले नव्हते, अगदी ज्या फांदीवर बसायचे तीच फांदी तोडण्या इतके भोळे होते, पण त्यांच्या पत्नीच्या टोमण्यांमुळे त्यांचा स्वाभिमान जागा झाला आणि त्यांनी देवी कालीची कठोर उपासना केली आणि त्यानंतर त्यांना अथांग ज्ञानाची प्राप्ती झाली। कालीचा दास म्हणून ते पुढे कालिदास बनले। कालिदासांच्या लेखनातली सर्वात मोठी ताकद काय माहितीये? ती आहे उपमा। साहित्यात एक म्हण प्रसिद्ध आहे, उपमा कालिदासस्य, म्हणजेच कालिदासांसारखी उपमा किंवा तुलना निसर्गातल्या गोष्टींशी कोणीच करू शकत नाही। त्यांचं मेघ दूतम हे खंडकाव्य घ्या ना। सखींनो, आपल्यापैकी ज्यांनी संस्कृत वाङ्मय घेऊन पदवी घेतली आहे त्यांना हे नक्कीच माहीत असेल, नाही का? एका विरही यक्षाने आपल्या प्रेयसीला संदेश पाठवण्यासाठी चक्क एका ढगाला म्हणजेच मेघाला आपला दूत बनून पाठवलं। काय ती कल्पना आणि काय ते निसर्गाचं वर्णन आणि त्यांचं अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक, राजा दुष्यंत आणि शकुंतला यांची ही प्रेमकथा जेव्हा परदेशी विद्वानांनी वाचली तेव्हा त्यांनी हे पुस्तक आदराने आपल्या डोक्यावर ठेवलं होतं। याशिवाय रघुवंशम, कुमार संभवम, मालविकाग्निमित्रम अशा एकापेक्षा एक सरस रचना त्यांनी जगाला दिल्या। निसर्गाला जिवंत पात्र बनवून लिहिणारा हा जगातील पहिला महान लेखक होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तर अशा या महान कवीचा सन्मान करण्यासाठी आपण दरवर्षी आषाढ्याच्या पहिल्या दिवशी कालिदास दिन म्हणून साजरा करतो। आजच्या या धावपळीच्या युगात जर तुम्हाला शांतता हवी असेल तर कधीतरी कालिदासांच्या साहित्याचा आस्वाद नक्की घ्या। तुम्हाला कवी कालिदासांची जी कलाकृती सर्वात जास्त आवडते तीही तुम्ही वाचू शकता।

सखींनो, आज आपण आणखी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या श्वासाशी आणि भविष्याशी जोडलेला आहे. हो, आज आपण बोलतोय वृक्ष लागवड म्हणजेच झाडे लावण्याबद्दल. झाडे का लावावीत? झाडे लावा, झाडे जगवा हा फक्त एक सुविचार नाही तर ती आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. निसर्गाचा समतोल राखणं ही आपली पहिली जबाबदारी. आज सिमेंटची जंगले वाढत आहेत आणि हिरवी जंगले कमी होत आहेत. वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग यावर एकमेव उपाय म्हणजे जास्तीत जास्त वृक्षारोपण. सखींनो, वृक्ष म्हणजे आपला श्वास. एक मोठं झाड दिवसाला इतकं ऑक्सिजन देतं जे चार माणसांना पुरून उरतं. म्हणजेच झाडं लावून आपण कोणाचे तरी आयुष्य वाढवत असतो. तसंच पाणी आणि जमीन. झाडांची मुळे माती धरून ठेवतात ज्यामुळे जमिनीची धूप थांबते आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढायला मदत होते. आता वृक्ष लागवड करताना कुठली काळजी घ्यावी? फक्त झाडं लावणं महत्वाचं नाही तर ते जगणं महत्वाचं आहे, त्यांना जगवणं महत्वाचं आहे. त्यासाठी आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. जसं स्थानिक झाडांना प्राधान्य द्या. आपल्या मातीत सहज रुजणारी झाडे लावा. जसं कडुलिंब, वड, पिंपळ, चिंच, आंबा किंवा जांभूळ ही झाडे कमी पाण्यातही छान जगतात आणि पक्ष्यांना आश्रय देखील देतात. त्यासाठी योग्य जागा निवडणं सुद्धा महत्वाचं आहे. झाड मोठं झाल्यावर त्याला पसरण्यासाठी पुरेशी जागा मिळेल अशा ठिकाणीच झाड लावा. केवळ लागवड नाही तर त्याचं संगोपनही करा. झाड लावल्यानंतर किमान पहिली 2 ते 3 वर्ष त्याला नियमित पाणी देत राहा आणि ते लहान असताना गुरांपासून त्यांचे रक्षण करणेही गरजेचं आहे. याप्रमाणेच एक पाऊल आरोग्याकडे, एक पाऊल भविष्याकडे हा कार्यक्रम देखील आपण आपल्यातच राबवू शकतो. मैत्रिणीनो, प्रत्येक शुभप्रसंगी, मग तो तुमचा वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा मुलांचा कोणताही आनंदाचा क्षण असो, एकतरी झाड नक्की लावा आणि त्याची जबाबदारी घ्या. तुमची एक छोटीशी कृती येणाऱ्या पिढीला एक सुंदर आणि निरोगी आयुष्य भेट देऊ शकते. आपल्या लहान मुलांच्या हातून जर आपण एक झाड लावलं तर ते त्यांच्या पुढच्या पिढ्यांकडूनही अशीच वृक्षारोपण करतील. चला तर मग या पावसाळ्यात एक संकल्प करूया. प्रत्येकानं एक झाड लावायचे आणि ते मनापासून जगवायचे. तेव्हा सखींनो, आपल्या परिसरात किंवा ओसाड ठिकाणी जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्यासाठी नक्की प्रयत्न करा.

सखीनो आपण महिला नेहमी स्वतःकडे दुर्लक्ष करतो. घरातल्या सगळ्यांचं करताना सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपण मशीन सारखं इकडे तिकडे पळत असतो. पण हे सगळं करत असताना आपली एनर्जी मात्र आपल्याला कमी पडते. मग त्यासाठी आपण काय करायला हवं तर त्याविषयीच आज बोलूया. तर मैत्रिणींनो, सकाळी उठल्यावर घरातल्या सगळ्यांचे डब्बे, नाश्ता करताना स्वतःचा नाश्ता तुमचा राहून जातो. पण लक्षात ठेवा, सकाळचा नाश्ता म्हणजे तुमच्या शरीराचं इंधन आहे. मग आता हे इंधन कसं घ्यायचं? सकाळी चहा बिस्किटांऐवजी पोहे, उपमा, इडली किंवा सुका मेवा असा पौष्टिक नाश्ता करा. यामुळे दिवसभर तुमची एनर्जी टिकून राहील आणि चिडचिड होणार नाही. दुसरं म्हणजे कॅल्शियम आणि आयनची जोडगोळी. आपल्या शरीरामध्ये हाडाची कमजोरी आणि रक्ताची कमतरता सतत जाणवत असते. वयाच्या 50 नंतर किंवा 40 नंतर हाडं दुखणं, थकवा येणं हे खूप सामान्य झालंय. याचं मुख्य कारण म्हणजे शरीरातली कॅल्शियम आणि आयनची म्हणजेच लोहाची कमतरता. तुमच्या रोजच्या जेवणात दूध, दही, नाचणी, पालेभाज्या आणि गुळ शेंगदाणे यांचा समावेश नक्की असू द्या. वयाच्या 30 किंवा 35 नंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमच्या गोळ्या सुरू करायला काहीच हरकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी पिण्याची आठवण ठेवा. असं म्हणतात, पाण्याचा घोट आरोग्याचा थाट. कामाच्या गडबडीत आपण पाणी प्यायलाच विसरतो, मग डोकेदुखी, त्वचा कोरडी पडणे आणि थकवा जाणवू लागतो. दिवसभरात किमान 2 ते 3 लिटर पाणी आवर्जून प्यायला हवं. तुमच्या मोबाईलमध्ये वॉटर रिमाइंडर ॲप डाउनलोड करा किंवा कामाच्या ठिकाणी पाण्याची बाटली डोळ्यासमोर ठेवा. म्हणजे तुमचं पाण्याकडे दुर्लक्ष होणार नाही आणि पर्यायाने आरोग्याकडेही. मला वेळच मिळत नाही हे हक्काचं कारण बाजूला ठेवा. वजन वाढणं, थायरॉइड किंवा PCOD सारख्या समस्यांना दूर ठेवायचं असेल तर शरीराची हालचाल गरजेची आहे. त्यामुळे जिममध्ये गेलंच पाहिजे असं काही नाही. रोज सकाळी किंवा सायंकाळी 30 मिनिटं आवडीची गाणी ऐकत वेगाने चाला किंवा योगासनं, प्राणायाम नक्की करा. त्याने मनही फ्रेश होईल आणि शरीरही. याबरोबरच महत्वाची एक गोष्ट म्हणजे आपलं मानसिक आरोग्य आणि पुरेशी झोप, ज्याला आपण मेंटल पीस असं म्हणतो. शारीरिक आरोग्य इतकंच मानसिक आरोग्यही महत्वाचं आहे. सततचा ताण आणि अपुरी झोप यामुळे अनेक आजार उद्भवतात. रात्री किमान 7 ते 8 तासाची शांत झोप घ्या. झोपण्यापूर्वी मोबाईल अर्धा तास बाजूला ठेवा. मनात खूप विचार असतील तर ते डायरीत लिहा किंवा जवळच्या व्यक्तीशी बोला. स्वतःच्या आवडीनिवडी

मैत्रिणींनो, आजच्या आजीबाईच्या बटव्यात मी आपल्यासाठी काही खास टिप्स आणल्या आहेत आणि त्या अर्थातच गुणकारी आहेत, शिवाय घरगुती आहेत. चला तर मग जाणून घेऊया आजच्या आजीबाईच्या बटव्यात काय आहे खास. जर आपला घसा खवखवत असेल तर किंवा कोरडा खोकला येत असेल तर ज्येष्ठ मधाचा लहान तुकडा तोंडात धरून त्याचा रस चोखावा किंवा आल्याचा रस करून त्यामध्ये थोडे मध मिसळून याचे चाटण घ्यावे. त्याने खोकला थांबतो आणि घसाही खवखवत नाही. एखाद्या वेळी जास्त जेवण झाल्याने किंवा तेलकट तुपकट खाल्ल्याने पोट जड झाल्यासारखं वाटतं, तेव्हा पोट हलकवण्यासाठी कोमट पाण्यात एक चमचा ओवा आणि थोडे काळे मीठ किंवा सेंधव मीठ टाकून ते प्या. त्यामुळे अपचनाचा त्रास काही मिनिटातच कमी होतो. जेव्हा अंगात बारीक ताप किंवा सर्दी खोकल्याची लक्षणं दिसतात तेव्हा तुळशीचे पाने, गवती चहा, लवंग आणि मिरी टाकून उकळलेला काढा घ्या. तुमचा ताप किंवा सर्दीची जर सुरुवात असेल तर ती लगेच बरी होईल. सखींनो, आपण स्वयंपाकघरात काम करताना

एखादा चटका आपल्याला नक्कीच बसतो, मग त्यावर लगेच कोरफडीचा ताजा गर किंवा थंड दूध लावा, त्यामुळे तिथे फोड येत नाही आणि त्याची जळजळी थांबते. अंगात खूप उष्णता असेल आणि त्यामुळे जर तोंडाला फोड येत असतील तर थंड दुधाची साय किंवा मध त्या जागेवर लावा, किंवा जायफळ पाण्यात उगाळून त्याचा लेप त्या जखमेवर लावा, त्याने लगेच आराम मिळतो. तर सखींनो, आजच्या आजीबाईच्या बटव्यात अशा महत्त्वपूर्ण टिप्स आपण जाणून घेतल्या. आपल्याला त्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. आणि आता आपली रेडिओ मैत्रीण संवेदा खाकरेला नारी विश्व या कार्यक्रमात आजच्या पुरती रजा द्या. पुन्हा आपण भेटू नारी विश्वच्या नव्या भागात नवीन माहिती आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.

0: रम पम पम अजी ऐसे गीत गाया करो, कभी खुशी कभी गम तरा रम पम पम हंसो और हंसाया करो, उठे सबके कदम देखो रम पम पम अजी ऐसे गीत गाया करो,
1: कभी खुशी कभी गम तरा रम पम पम हंसो और हंसाया करो।
2: श्रोत्यांनो, आत्ताच आपण विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम ऐकलात. संकलन आणि निवेदन समिधा खाकरे यांचं होतं आणि या कार्यक्रमाचे सादर करते होते भैयालाल टेकाम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.

0: श्रुतीवा आताच आपण विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टिकाम. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता प्रसारित करीत आहोत आपला आवडता लोकप्रिय असलेला मराठी गीतांनी सजलेला गीतगंगा कार्यक्रम. गीतगंगा रसिकवाच्या आपल्या आवडत्या मराठी गीतांनी सजलेल्या गीतगंगा कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आहे.

याची सुरुवात आषाढस्य प्रथम दिवसे या ओळींनी केली आहे. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. हा दिवस मराठी आणि संपूर्ण भारतीय साहित्यात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि बरं का श्रोते हो, आजचा हा आषाढाचा पहिला दिवस सर्वत्र महाकवी कालिदास दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आपण सगळ्यांना आजच्या आषाढस्य प्रथम दिवसाच्या अनेक शुभेच्छा. चला तर याच आशयाचं असलेलं हे छानसं गीत ऐकूयात मुक्ता या चित्रपटातून. जयश्री शिवराम यांचा स्वर आहे. नाद हो माहनोर यांच्या या गीतरचनेला संगीतबद्ध केलंय आनंद मोडक यांनी.

सांगा या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतर ऐका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांची गीतरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय विश्वनाथ मोरे यांनी आणि चित्रपट आहे नंदिनी.

0: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
1: आरबीआय सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.

श्रोते हो हे गीत आहे ज्ञानबा तुकाराम या चित्रपटातलं. सुमन कल्याणपूर यांचा स्वर आहे. पी सावळाराम यांची ही शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे वसंत प्रभू यांनी.

श्रोते हो, आताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात जगदीश खेपूडकर यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं बाळ बळसुले यांनी आणि चित्रपट होता काळी बायको. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट संगीताने सजलेल्या गीतगंगा या कार्यक्रमाचा. आता यानंतर ऐका गंगेत घोडं न्हालं या चित्रपटातलं गीत. आशा भोसले यांचा स्वर आहे, गदी माडगुळकर यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे सुधीर फडके यांनी.

रसिकदाचं पण आशा भोसले यांच्या स्वरात कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं गीत ऐकलं. जगदीश खेबुडकरांच्या या गीतरचनेला संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर चोक यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीतगंगा या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता पुढे ऐका मामा भाजे या चित्रपटातलं गीत. जयवंत कुलकर्णी यांचा स्वर आहे, जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आहे आणि एन

रसिका, 18 गीत गंगा कार्यक्रमात आता शेवटी ऐका. मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांचा स्वर आहे. जगदीश खेबुडकर यांची गीत रचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय आनंद घन यांनी.

0: रसिका या गीतासोबतच आजचा आपला आवडता गीतगंगा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करीत आहोत. आपण पुन्हा भेटूया छान छान निवडक गाण्यांसह एका नवीन कार्यक्रमात. तोवर आपल्या रेडिओ मैत्रिणीला अनुमती द्या. नमस्कार.
1: गीत गंगा.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 11:01 आणि 56 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत गुंजन या कार्यक्रमाअंतर्गत आपकी फरमाइश हा पत्र फरमाइशी गीतांचा कार्यक्रम.
3: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन गीत गुंजन.

आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाईश या पत्रफरमायशी गीतांच्या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आहे. श्रोतेहो, आपण आता तयार असाल की आज आपकी फरमाईश हा पत्र फरमाईशी कार्यक्रम आहे, तर पहिली फरमाईश, पहिलं गाणं आजच्या कार्यक्रमात कोणाचं येणार आहे? आता अजिबात वेळ न दवडता आज आपण आपल्या या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाईश या कार्यक्रमातलं हे पहिलं पत्र घेऊयात. आणि हे पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत. वरुड जवळगावहून आहेत महेंद्र सरकटे, विजया सरकटे, धनश्री स्वराज, मिलिंद सरकटे. यांना ऐकायचंय सुजाता या चित्रपटातलं गीत. तलत महमूद यांचा स्वर आहे. मशरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय एस डी बर्मन यांनी. आणि याच गाण्यासाठी आणखी एक पत्र आपल्याला पाठवलेलं आहे. हे पाठवणारे आमचे श्रोते आहेत बेर्डीहून यांनी हे पत्र पाठवलंय. हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर, प्राची करमरकर आणि तनू करमरकर. आणखी एक पत्र याच गाण्यासाठी आलेलं आहे. हे पाठवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट खांबोरा तालुका जिल्हा अकोला इथून गोपाल टाले, भारती टाले, नारायणराव टाले, प्रमिला टाले, श्रुतिका टाले, सागर गवई आणि शिवकुमार टाले. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात सुजाता या चित्रपटातलं हे छानसं गीत.

श्रोतेहो, अच्छा गीत गुंजन कार्यक्रमा अंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमात आता यानंतरचं जे गीत आहे ते आहे दुसरा आदमी या चित्रपटातलं. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा युगल स्वर आहे. मशरुआ सुलतानपुरी यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे राजेश रोशन यांनी. आणि या गीतासाठी फरमाइश करणारे आमचे नियमित श्रोते आहेत मेहरनगर उमरखेडहून अभिजित गव्हाणकर राही, सरिता गव्हाणकर, वैशाली शैलेश गव्हाणकर, कुमारी मेहरा गव्हाणकर. बेळगाव कर्नाटकहून आहेत सुमित गव्हाणकर, श्वेता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर. आणि याच गाण्यासाठी आणखी एक पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हे पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत सरळ चौक अमरावतीहून आहेत कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, अस्मा, सालिया शोएब खान. आणखी एक पत्र याच गाण्यासाठी आलेलं आहे आणि हे आमचे श्रोते आहेत जय महाराष्ट्र रेडिओ श्रोता संघ बीड शहरहून नंदकिशोर घटे, बालाप्रसाद करवा, रामनिवास अग्रवाल, रमेश करवा. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात दुसरा आदमी या चित्रपटातलं हे छानसं गीत.

श्रोतिओ आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीत गुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमाचा. आणि यानंतरचं जे फरमाइशी पत्र आहे ते पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत काशी निवास बंगाली पंचाहून प्रकाश रंभाडे भारती रंभाडे, ऑरेंज सिटी नागपूरहून टोनी बोरकर ललिता बोरकर आणि गगलाने नगर वडाळी नाका अमरावतीहून आहेत संजय वाघुळे शारदा वाघुळे आणि समीक्षा वाघुळे. कमलपुष्प कॉलनी वलगाव रोड अमरावती येथून आहेत नलिनी वाघुळे कल्याणी वाघुळे यश वाघुळे शालिनी वाघुळे अतुल वाघुळे अंकिता आणि गौरी वाघुळे. बालाजी चौक वलगाव येथून सारिका वाघुळे उन्नती वाघुळे आणि पलक वाघुळे. गुरुकृपा सिटी मार्डी रोड अमरावतीचे श्रोते आहेत दिनेश केने कल्पना केने आणि आदित्य केने. चांदोरे प्लॉट यवतमाळहून आहेत छाया डेहनकर वैभव डेहनकर जया डेहनकर. गगलाने नगर वडाळी नाका अमरावतीहून आहेत मुरलीधर यावतकर प्रिया यावतकर अश्वेत यावतकर. राहडगाव जुना वस्ती अमरावती इथून आहेत नितेश चर्जन स्नेहल चर्जन आराध्य चर्जन आणि निशांत चर्जन. या सगळ्यांना ऐकायचंय मेरी सूरत तेरी आंखें या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांचं.

प्रतिभा ताई अनंतर से जे गीत आहे ते आपल्या रेडिओ सेटवर येत आहे, मेरा गाव मेरा देश या चित्रपटातलं। पुन्हा एकदा स्वर लता मंगेशकर यांचा आहे, आनंद बक्षी यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी। आणि या गाण्यासाठी आवड कळवणारे आमचे नियमित श्रोते आहेत मुक्काम पोस्ट पातुर्डा खुर्दहून मनोहर नांदोकार, उर्मिला नांदोकार, श्रेया मोकळकार, अथर्व लाहुडकार, आराध्या नांदोकार, आशिष नांदोकार आणि समस्त नांदोकार परिवार। आणि आणखी एक पत्र याच गाण्यासाठी आपल्याला पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत यशदानगर अमरावतीहून आहेत रोशन कांबळे, विश्वभारती कांबळे, मालाताई कांबळे, विश्वजीत कांबळे आणि अभिजीत कांबळे। मंगलधाम कॉलनी अमरावतीहून आहेत विजय चिंचोळकर, सरिता चिंचोळकर आणि वैष्णवी चिंचोळकर आणि श्रेया चिंचोळकर। चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात मेरा गाव मेरा देश या चित्रपटातलं हे छानसं गीत।

तेव्हा आता ऐकूयात पुन्हा एकदा लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या युगलस्वरात शैलेंद्र यांची गीतरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय सलील चौधरी यांनी आणि चित्रपट आहे मधुमती. आणि या गाण्यासाठी आवड कळवणारे आमचे नियमित श्रोते आहेत जरूड बरूडहून बाबासाहेब वाडोते, आदी चरपे, मीनाक्षी चरपे, प्रियंका पंकज वाडोते आणि चंद्रप्रभा वाडोते. आणि आणखी एक पत्र याच गाण्यासाठी आपल्याला पाठवलेलं आहे, हे पण आमचे नियमित श्रोते आहेत. ग्रेटर कैलास नगर अमरावतीहून आहेत अनिता काळबांडे, दमयंती मुंद्रे, सुनीता वानखडे, आशा कांबळे, ग्रीष्मा कांबळे, प्रीती धनदर, मनीषा तनिषा धनदर, नंदिनी दहाट, अनिषा डोंगरे, शीतल नारनवरे, रजनी नारनवरे, आशा गुजरे, संजीवनी पाटील, विजया खोब्रागडे, वैशाली गजबिये आणि रुचिला इंगुले. गजानन कॉलनी पाठ्यपुस्तक मंडळ अमरावतीहून आणखी एक पत्र याच गाण्यासाठी आपल्याला पाठवलेलं आहे, हे पण आमचे नियमित श्रोते आहेत. हे आहेत सुधर्म हांडे, अंजली हांडे, प्रसन्न हांडे, राखी हांडे, यश हांडे, सुरेश बेदरकर, संगीता बेदरकर आणि गौरव बेदरकर. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात मधुमती या चित्रपटातलं हे छानसं गीत.

श्रोते हो, तर यानंतरचे जे फरमायशी गीत आहे ते पाठवण्यासाठी आम्हाला पत्र पाठवलेलं आहे आमच्या या श्रोत्यांनी. हे आमचे नियमित श्रोते आहेत. देव देवळेश्वर श्रोता संघ अमरावतीहून आहेत दिलीप लकडे, सुरेखा लकडे, सारंग लकडे, शुभांगी लकडे, शुभम लकडे, विराज रवी मोहिते, रमेश मोहिते, ज्योती मोहिते आणि तेजस्वी मोहिते. आणि आणखी एक पत्र आपल्याला पाठवलेलं आहे, ते पण याच गाण्यासाठी आहे. आणि ते पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत शांतीनगर अमरावतीहून शेखर कांबळे, प्रांजली कांबळे, शुभ्रा कांबळे, अक्षय बनसोड, उत्कर्ष बनसोड, पिंटू वानखडे आणि अनंत शेंडे. या सगळ्यांना ऐकायचंय मनमौजी या चित्रपटातलं गीत. लता मंगेशकर यांचा स्वर आहे, राजेंद्र कृष्ण यांची गीत रचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे मदन मोहन यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता आपण सध्या ऐकत आहात गीत गुंजन या कार्यक्रमाअंतर्गत आपकी फरमाइश हा पत्र फरमाइशी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात घेऊयात ही क्षणभर विश्रांती. श्रोते हो, आपण असा कुठेही पण सदैव ट्यून असू द्या आपलीच आवडती आकाशवाणी अमरावती.

0: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
1: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची क्षमेना तहान. निसर्ग मानवाचा दोस्त करा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावतीतर्फे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सध्या आपण आनंद घेत आहात गीत गुंजन या कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमाचा. आणि यानंतरचं जे पत्र आहे आणि जी फरमाइश केलेली आहे, ज्या गाण्यासाठी केलेली आहे, ते

गीत आहे धरती या चित्रपटातलं. मोहम्मद रफी यांचं स्वर आहे, राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी. आणि या गाण्यासाठी पत्र पाठवलेलं आहे आमच्या या नियमित श्रोत्यांनी. हे आहेत छत्रे तलाव अमरावतीहून साधना राणी गुप्ता आणि किशोर गुप्ता. पूर्णानगर अमरावतीहून आहे संजय सरवटकर, आशिष सरवटकर, ज्योती सरवटकर आणि विनायक सरवटकर. शोभा, सूर्यप्रकाश, राजश्री, चुटकी, श्रुतिका, अश्विनी सरवटकर आणि समस्त सरवटकर परिवारजन. आणि याच गाण्यासाठी आणखी एक पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि हे पाठवणारे आपले नियमित श्रोते आहेत. दहीगाव नांदुराहून धोंडू भातुरकर, विवेक भातुरकर, प्रतीक्षा भातुरकर, कोमल भातुरकर आणि समाधान भातुरकर आणि मंगला भातुरकर. एसटी कॉलनी नांदुराहून आहेत नीलू कुमार बगाडे, सुनीता बगाडे, प्रेम आणि राज. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात धरती या चित्रपटातलं हे छानसं गीत.

श्रुतिहो अपने के तहत गीत गुंजन या कार्यक्रम अंतर्गत असणारा आपकी फरमाइश हा पत्र फरमाइशी गीतांचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमात आता यानंतरचं जे गीत आहे ते आहे धरती कहे पुकार के या चित्रपटातलं आणि या गाण्यासाठी आवड करणारे आमचे नियमित श्रोते आहेत भारतीय रेडिओ

गीता संघ दसरा चौक अंजनगाव सुरजी इथून अश्विनी धनंजय बोबडे दादाराव बोबडे नलिनी बोबडे चेतनाताई भारती कळसकर आर्यन आणि अर्पण आणि याच गाण्यासाठी आणखी पत्र पाठवणारे आमचे श्रोते आहेत महेंद्र सावरकर वलगाव रोड अमरावतीहून सुधाकरराव केजे सामरानगरहून आहेत सुधाकरराव गुल्हाने उत्तमनगरहून आहेत अमोल कपिले शेंदूरजना घाटहून आहेत माया सावरकर शुभम सावरकर राणी सावरकर आणि समस्त सावरकर परिवार यांनी हे पत्र पाठवलेलं आहे आणि या सगळ्यांना ऐकायचंय धरती कहे पुकार के या चित्रपटातलं गीत मुकेश आणि लता मंगेशकर यांचा युगलस्वर आहे मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि याच गाण्यासाठी आणखी एक पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे हे पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत हर्षराज कॉलनी अमरावतीहून विजय मारोटकर श्वेता मारोटकर साहिल मारोटकर आस्था मारोटकर अविनाश मारोटकर संजीवनी मारोटकर पार्थ मारोटकर आणि सौम्य मारोटकर चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात हे छानसं गीत

श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप आपल्या मोबाईल ॲपमध्ये आपण मोबाईल प्ले स्टोअरमध्ये जाऊन जर डाउनलोड केलं तर विना अँटीना विना व्यत्यय आपण आकाशवाणी अमरावती केंद्राचं प्रसारण अगदी जगात कुठेही सुस्पष्ट ऐकू शकता.

पण त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ॲप डाउनलोड करायचं आहे. आणि श्रोते होता आपण आज आकाशवाणी अमरावती केंद्राच्या गीतगुंजन या कार्यक्रमाअंतर्गत आनंद घेत आहात. आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमाचा आणि यानंतरचं हे जे गीत आहे ते आहे बेताब या चित्रपटातलं. लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांचा युगल स्वर आहे. आनंद बक्षी यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय RD बर्मन यांनी. आणि या गाण्यासाठी पत्र पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत. हे आहेत डोंगरगाव छत्तीसगडहून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये. आणि आणखी एक पत्र याच गाण्यासाठी आपल्याला पाठवलेलं आहे आणि हे आहेत नागपूरहून विठ्ठल जाधव, अनुसुया जाधव, मंगेश जाधव, आकाश आणि पप्पू. उत्तम सरा तालुका भातकुली जिल्हा अमरावतीहून

नंतरचं हे जे गीत आहे ते आहे बेताब या चित्रपटातलं. लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांचा युगलस्वर आहे. आनंद बक्षी यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय आर डी बर्मन यांनी. आणि या गाण्यासाठी पत्र पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत. हे आहेत डोंगरगाव छत्तीसगडहून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये. आणि आणखी एक पत्र याच गाण्यासाठी आपल्याला पाठवलेलं आहे आणि हे आहेत नागपूरहून विठ्ठल जाधव, अनुसुया जाधव, मंगेश जाधव, आकाश आणि पप्पू. उत्तमसरा तालुका भातकुली जिल्हा अमरावतीहून आहेत ज्ञानेश्वर बेलसरे, राहुल बेलसरे, आराध्या बेलसरे, ऋषिका बेलसरे, अतुल बेलसरे, अर्षिका बेलसरे, रूपाली बेलसरे, प्रगती बेलसरे आणि माधुरी सवाई. प्रतीकनगर राहडगाव अमरावतीहून आहेत जयंत वसंतराव तायडे, सपना जयंत तायडे, सुधा वसंतराव तायडे, श्रद्धा तायडे, समृद्धी तायडे. बुलढाणा नांदुऱ्याहून आहेत लताताई मोतालकर, दीपाली मोतालकर, कृष्णा मोतालकर. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात बेताब या चित्रपटातलं हे छानसं गीत.

देवा अच्छा गीत गुंजन कार्यक्रमा अंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमात आता यानंतरचं जे गीत आहे ते आहे लव इन टोकियो या चित्रपटातलं. मोहम्मद रफी यांचा स्वर आहे, हसरत जयपुरी यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलं आहे शंकर जयकिशन यांनी. आणि या गीतासाठी आवड कळवणारे आमचे नियमित श्रोते आहेत सुंदर हस्ताक्षरवाले. आमचे नियमित श्रोते आहेत अमरावती विदर्भ प्रवीणनगरहून चंदू अप्पा हातोले. आणि याच गाण्यासाठी आणखीन एक पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हे पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत यश चव्हाण, अंश चव्हाण, संदीप चव्हाण, माधवी चव्हाण, मेन रोड बनोसा दर्यापूर जिल्हा अमरावतीहून यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. आणि याच गाण्याची फरमाइश आणखी आपल्या एका श्रोत्यांनी केली आहे. हे आमचे नियमित श्रोते आहेत, हे आहेत कुष्टा बुद्रुक जिल्हा अमरावतीहून प्रवीण हागोणे, प्रियाली हागोणे, पार्थ हागोणे, योगिता हागोणे आणि हागोणे परिवारजन. कच्छ गुजरात होऊन आहेत अर्चना देवरणकर, मकरंद देवरणकर आणि आदित्य देवरणकर. पुण्याहून आहेत विजय खांदोडे, शुभांगी खांदोडे, निर्मिती खांदोडे आणि अनिल अंजनकर आणि निलिमा अंजनकर. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात लव इन टोकियो या चित्रपटातलं हे छानसं गीत.

भोसले आणि मोहम्मद रफी यांचा युगलस्वर आहे. आनंद बक्षी यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि या गाण्यासाठी फरमाइश करणारे आमचे नियमित श्रोते आहेत मोहम्मदिया मस्जिद इथून, इंदिरा नगर अकोट इथून आहेत अब्दुल गफूर, अब्दुल शकीर ठेकेदार, अब्दुल तन्वीर, अब्दुल सत्तार, अब्दुल सलीम, प्यारी बेटी यास्मीन. आणि कुंड सर्जापूर जिल्हा अमरावतीहून आहेत गौरव निंभोरकर, बंटी निंभोरकर. कुंड खुर्द जिल्हा अमरावतीहून आहेत शशिकांत भेंडे. चांदूर रेल्वे पेट्रोल पंप इथून आहेत सूरज भस्मे, वेदांत कांबळे आणि अशोक खडसे. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात हमचोली या चित्रपटातलं हे छानसं गीत.

श्रुतिवाचा गीतगुंजन कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या कार्यक्रमात आता हे अंतिम फरमाइशी गीत आपल्या रेडिओ सेटवर येते. हे आहे हमजोली या चित्रपटातलं. आशा

0: औषधि हो जाने दो, जाना है करण, ढल गया वक्त आजच्या कार्यक्रमाचा। तर श्रुती हो, या शेवटच्या फरमायशी गीतासोबतच आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमायश या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातून आता आपली रजा घेण्याची वेळ होते आहे। पण जाण्याआधी श्रुती हो, आपण लिहून घ्या, टिपून घ्या आमचा पत्ता। पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे, कार्यक्रम गीतगुंजन, द्वारा कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी केंद्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळ, जिल्हा क्रीडा संकुलामागे, कॅम्प अमरावती। पिनकोड नंबर आहे 444602। श्रुती हो, आपल्या प्रियजनांच्या स्पष्ट नामोल्लेखासह आणि फरमायशी गीताच्या स्पष्टतेसह आपली पत्र फरमायश आम्हाला पाठवा। आम्ही ती फरमायश तुमच्या नावानिशी कार्यक्रमात जरूर सामील करू। श्रुती हो, आपल्या वैविध्यपूर्ण गीतांच्या फरमायशींची आम्ही वाट पाहतोय, तेव्हा नक्की नक्की पत्र पाठवा आणि ऐका आपली आवड आपल्या प्रियजनांसमवेत, आपल्याच आवडत्या आकाशवाणी अमरावती केंद्रावर। चला तर मग आता आपल्या रेडिओ मैत्रिणीला अवंती मोरेला अनुमती द्या। आपण पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोवर आपण सगळे स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या प्रियजनांसमवेत, सहकाऱ्यांसमवेत ऐकत रहा आपली आवडती आकाशवाणी अमरावती। नमस्कार।
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीतगुंजन, गीतगुंजन।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र, FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या

0: न्यूज़ ऑन AIR या मोबाईल ॲपवर मध्याह्नचे 12 वाजले आहेत. आता वनिता मंडळ कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.
1: आकाशवाणी पुणे केंद्र दुपारचे 12 वाजलेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुमचं मनापासून स्वागत करते. सख्यानो, आज आहे आषाढाचा पहिला दिवस. आषाढ, आषाढ आपल्या पहिल्या सरींनी धरती सुगंधित करतो. आभाळात मेघांची दाटी होते, निसर्ग नवचैतन्याने बहरून येतो. अशाच या रम्य आषाढस्य प्रथम दिनी आपण स्मरण करतो संस्कृत साहित्यातील अद्वितीय महाकवी कवी कालिदास यांचं. मेघदूत या खंडकाव्याची सुरुवात आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या वर्णनाने होते, म्हणून हा दिवस संपूर्ण देशात कवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका महान कवीचं स्मरण करण्याचा नाही बरं का, तर भारतीय साहित्य परंपरेच्या या वैभवाला वंदन करण्याचाही आहे. आजच्या या विशेष दिनानिमित्त महाकवी कालिदास यांच्या प्रतिभेला विनम्र अभिवादन करूया आणि साहित्य संस्कृती निसर्गाची ही अमूल्य परंपरा पुढे नेणाऱ्या कवितांचा आस्वाद घेऊया काव्य त्रिवेणी या कार्यक्रमात. या काव्य संमेलनात सहभागी होत आहेत शब्दांवर, निसर्गावर, माणसांवर प्रेम करणाऱ्या संवेदनशील मनाच्या तीन कवयित्री. त्यांचा परिचय करून घेऊया. कविता राजन क्षीरसागर. बालवयापासूनच काव्यरचनेचा छंद आहे. पुणे मुंबई आकाशवाणीवर तसंच बालचित्रवाणीवरती काव्यवाचनाचे कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. अनेक नियतकालिकातून, दर्जेदार मासिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. विविध साहित्य संमेलनांमध्ये काव्यवाचन आणि काव्यलेखनाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मंगेश पाडगावकरांची प्रेमकविता या विषयावरती एमफिल साठी त्यांनी प्रबंधिका सादर केलेली आहे. तर मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, वसंत बापट, शांता शेळके, सरिता पत्की यांच्यासारख्या मान्यवर ज्येष्ठ कवींसोबत काव्यवाचनाची संधी त्यांना लाभली आहे. दुसरे आहेत प्राजक्ता पटवर्धन. लेखिका, कवयित्री, गीतकार, गझलकार, निवेदिका आणि शिक्षिका अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या प्राजक्ताताई अनेक मासिकं, दिवाळी अंक तसंच प्रातिनिधिक संग्रहातून कविता तसंच गझलांचं प्रकाशन झालं आहे. त्यांचे काही काव्यसंग्रह, गझल संग्रह, ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या मराठी गीतांचे अल्बमही प्रकाशित झालेले आहेत. काही मराठी मालिकांच्या पटकथा आणि संवाद लेखनात त्यांचा सहभाग होता. तर सल आणि मामाच्या गावाला जाऊया या चित्रपटासाठी त्यांनी गीत लेखन केलं आहे. त्यांना महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणाहून विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्रात तसंच भारतभर अनेक गझल मुशायरे काव्यसंमेलनातून त्यांचा सहभाग असतो. तिसरे आहेत प्रणिता प्रसाद कुलकर्णी. गेली 32 वर्ष पुणे महानगरपालिकेच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून वाचन आणि कवितेचा छंद त्यांनी जोपासला आहे. काव्यमयी हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झालाय. त्यांच्या काही कवितांची गीतही झालेली आहेत. अनेक काव्य संमेलनातून त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि तिथे त्यांना सन्मानितही करण्यात आलं आहे. आकाशवाणीवरूनही त्यांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रम झालेले आहेत. तसंच आकाशवाणीच्या काही कार्यक्रमांसाठी त्यांनी शीर्षक गीतं लिहिली आहेत. अशा या तिघी कविता प्रेमी मैत्रिणी आज आपल्यासाठी घेऊन आले आहेत काव्य त्रिवेणी हा कार्यक्रम. या काव्य त्रिवेणीचं सूत्रसंचालन केलं आहे प्राजक्ता पटवर्धन यांनी.
1: आकाशवाणी पुणे केंद्राच्या या विशेष काव्य मैत्रिणी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. आषाढ हा शब्द उच्चारताच भारतीय मनात सर्वप्रथम दाटून येतो तो मेघ, आणि त्या मेघासोबत स्मरतात संस्कृत काव्याचे अमर शब्द आषाढस्य प्रथम दिवसे. महाकवी कालिदासांच्या मेघदूत या अमर काव्याची

0: सुरुवात. आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वत शिखराला अलगद बिलगलेल्या मेघाचे त्यांनी केलेले हे वर्णन आजही भारतीय काव्य परंपरेत तितकेच ताजे, तितकेच जिवंत आहे. म्हणूनच आषाढाच्या प्रारंभाचे स्मरण अनेक साहित्यप्रेमी कालिदास दिन म्हणून साजरा करतात. पण मेघदूतातील तो मेघ केवळ आकाशात तरंगणारा ढग नव्हता, तो विरहाने व्याकुळ झालेल्या यक्षाच्या हृदयातील आर्त हाक घेऊन निघालेला दूत होता. तो आशेचा होता, तो प्रतीक्षेचा होता, तो स्मृतींचा होता. आणि म्हणूनच भारतीय काव्य परंपरेत मेघ हा केवळ निसर्गाचा भाग राहिला नाही, तर तो भावनांचा, स्मरणांचा आणि संवादाचा एक शाश्वत मेघ बनला. महाकवी कालिदासांनी ज्याची सुरुवात केली तोच मेघ पुढे संतांच्या अभंगातून बरसला, ज्ञानदेवाच्या ओव्यातून ओलावला, तुकारामांच्या शब्दात भक्ती रंग झाला, बहिणाबाईंच्या मातीत मिसळला आणि बोरकरांच्या कवितेत समुद्राकडे धावला. आणि आजच्या समकालीन कवितेतही तो तितक्याच प्रेमाने बरसत राहिला आहे. आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी काजव्यांच्या रानात प्रकाशित होईल, तर कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल. या काव्यप्रवासात आपल्या सोबत आहेत तीन संवेदनशील कवयित्री, प्राजक्ता पटवर्धन म्हणजे मी स्वतः, कविता क्षीरसागर आणि प्रणिता कुलकर्णी. या तिन्ही लेखणींचा स्वर वेगळा असला तरी त्यांना जोडणारा धागा एकच आहे, माणसावरचं प्रेम, निसर्गाविषयीचं अपार कुतूहल आणि शब्दांवरचा नितांत विश्वास. चला तर महाकवी कालिदासांना कृतज्ञ अभिवादन करून आषाढाच्या पहिल्या मेघासोबत या काव्य मैफिलीची सुरुवात करूया. काळ पुढे सरकतो, पिढ्या बदलतात, भाषा बदलतात, पण काही कवी काळाच्या पलीकडे जाऊन अमर होतात. कालिदास हे असेच एक नाव. ऋतूंचे सौंदर्य, निसर्गाचे वैभव, मानवी भावभावनांची सूक्ष्म जाण आणि शब्दांची अप्रतिम अभिजातता, या सर्वांचा अद्भुत संगम त्यांच्या काव्यात दिसतो. त्यांच्या प्रतिभेचा प्रकाश आजही भारतीय साहित्याला मार्गदर्शन करतो. अशा या महाकवीला शब्दांमधून वंदन करणारी कविता आहे प्रणिता कुलकर्णी यांची.
1: तो मस्त कलंदर होता बेभान जसा की वारा, तो मस्त कलंदर होता बेभान जसा की वारा, तो मुलखाचा स्वच्छंदी परिनी तळतेचा पारा, तो एकाएकी झाला एकटा असा की शाप, तो एकाएकी झाला एकटा असा की शाप, ओटी तजगन मातेच्या मागितला उशाप, मी वसेन जिव्हेवरती सरस्वतीचे बोल, मी वसेन जिव्हेवरती सरस्वतीचे बोल, अन कालिदास नावाने गेला जिंकून काल, कुमार संभव आणिक मेघदूत ही स्त्रवले, कुमार संभव आणिक मेघदूत ही स्त्रवले, विरह गीत यक्षाचे अजरामर जगी आ झाले, शाकुंतल रघुवंश माल विकाग्नी मित्र, शाकुंतल रघुवंश माल विकाग्नी मित्र, ऋतुसंहार ऋतूंचे चुंबून घेते गात्र, तो महाकवी निश्चित यात काही ना शंका, तो महाकवी निश्चित यात काही ना शंका, कळिकाळाच्या पुढती काव्याचा अविरत डंका, भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
0: अतिशय सुंदर कविता. महाकवींच्या स्मरणाने आपल्या काव्य यात्रेची सुरुवात तर झाली. कालिदासांनी मेघदूत मध्ये ज्या मेघाला विरहाचा संदेश वाहक बनवले तोच मेघ आता आपल्या मराठी कवितेत नव्या रूपाने अवतरतो. आषाढ म्हणजे केवळ ऋतू नाही, तो आपल्या मनाला जागवणारा क्षण आहे. धरणीच्या ओठांवर येणारे पहिले हसू आहे, भक्तीची चाहूल आहे, पंढरीकडे निघालेल्या पावलांचा नाद आहे. आषाढाच्या उंबरठ्यावर उभे राहिल्यावर मनालाही नकळत एखादी ओढ लागते. कोण बोलवतंय, कुठे जायचंय हे समजत नसतं, पण तरीही मन पावसाच्या पहिल्या सरींसारखं वाहू लागतं. त्या अनामिक ओढीचं, भक्तिभावाचं आणि निसर्गाच्या चैतन्याचं

0: सुंदर शब्दचित्र रेखाटला आहे प्राजक्ता पटवर्धन यांनी. कविता आहे आषाढाच्या द्वारी चैतन्याचे लेणे. आषाढाच्या द्वारी चैतन्याचे लेणे, सरसर झरझर सरी घालती रम्य उखाणे. अतर्क्य कसली ओढ लागली मनास माझ्या, अतर्क्य कसली ओढ लागली मनास माझ्या, कुठे निघाले कशी निघाले कुणी न जाणे. अजाणता पाऊले चालती वाट निराळी, अजाणता पाऊले चालती वाट निराळी, जळी स्थळी काष्ठी पाषाणी मूर्त सावळी. कळेनाच गारुड मनावर कसले आहे, कळेनाच गारुड मनावर कसले आहे, मन आनंदे नाचत राही होत गोंधळी. विठुरायाची वारी ही की त्याचे लाघव, विठुरायाची वारी ही की त्याचे लाघव, मने मनाशी जोडत जातो भक्ती साकव. टाळ मृदंगी एक रूप मी होते आहे, टाळ मृदंगी एक रूप मी होते आहे, दर्शन द्यावे श्रीरंगा मी करते आर्जव, दर्शन द्यावे श्रीरंगा मी करते आर्जव. आषाढाची ओढ अखेरीस कुठे नेते, ती घेऊन जाते पंढरीच्या वाटेवर. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, ती समतेची प्रेमाची आणि माणुसकीची चालती बोलती शाळा आहे बर. प्रत्येक वर्षी लाखो पावलं त्या दिशेने निघतात, त्यात काही पावलं जन्मापासून वारकरी असतात तर काही कुतूहलाने त्या प्रवासात सामील होतात. पण वारीचं वैशिष्ट्य असं की ती कोणालाच पूर्वीसारखं परत येऊ देत नाही.
1: वारी असाच या वारीत मी सामील झालोय, पण मी काही कोणी वारकरी नाही. माझ्या गळ्यात तुळशीची माळ नाही, हातात कसला झेंडा नाही वा टाळ नाही, कपाळावर गंध व बुक्का नाही, मुखामध्ये विठ्ठलाचे नाव नाही, पायही माझे अनवाणी नाहीत की मनामध्ये कसल्याही श्रद्धेचा भाव नाही, असाच केवळ या वारीत मी सामील झालोय. केवळ कुतूहल अन औत्सुक्य आहे माझ्या मनात, अन शिक्षणाचा शहरीपणाचा माज आहे डोळ्यात, असाच या वारीत मी सामील झालोय. तटस्थपणे आपल्याच मिजाशीत काही दिवस होतो चालत, तरीही या वारकऱ्यांनी माझे प्रेमभराने केले स्वागत. शिक्षित अडाणी उच्च नीच कसलाच नव्हता इथे भेदभाव, डोळ्यात त्यांच्या अपार श्रद्धा अन मुखामध्ये त्याचे नाव. ब्रँडेड कपड्यावरती माझ्या चढत गेला मग भगवा रंग, ब्रँडेड कपड्यावरती माझ्या चढत गेला मग भगवा रंग, कधी कळेना हृदय माझे जयघोषात झाले दंग. शहरीपणाचा टाय गळ्यातला वाटेवरतीच पडला गळून, शहरीपणाचा टाय गळ्यातला वाटेवरतीच पडला गळून, बुद्धी तर्क भेदाभेद कुठच्या कुठे गेले पळून. तिथून पुढची सारी वाटच माझी झाली होती भगवी, तिथून पुढची सारी वाटच माझी झाली होती भगवी, या वारीमुळेच मिळाली मला मानवतेची दृष्टी नवी, या वारीमुळेच मिळाली मला मानवतेची ही दृष्टी नवी.
0: वा वा वा, खूप छान. आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगातला हा तरुण मंडळी बघा, ज्याच्या गळ्यात तुळशी माळ नाही, कपाळी गंध नाही, हातात टाळ नाही, पण त्याला वारीमध्ये साध्या निरागस आणि प्रेमळ माणसांमध्ये आधुनिकतेकडून अध्यात्माकडे जाणारा अंतर्मनाचा प्रवास कसा प्रभावित करतो हे कविता क्षीरसागर यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. वारीचा हा अनुभव ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती श्रद्धा ही अनेकदा परंपरेतून मिळत नाही, ती अनुभवातून जन्मते. माणसांवरचा विश्वास, समतेची जाणीव, प्रेमाचा सहज स्पर्श आणि विठ्ठल नामात विरघळलेले अहंकाराचे आवरण, या सगळ्यांचा प्रत्यय एकदा आला की वारी संपते, पण तिचा प्रवास मनात अखंड सुरू राहतो. खरं तर आषाढाच्या ढगांनी सुरुवातीला कालिदासांच्या यक्षाचा संदेश वाहिला आणि महाराष्ट्रात तेच ढग वारकऱ्यांच्या पावलांवरून पंढरीकडे निघाले. आषाढ, मेघ आणि भक्ती यांचे हे नाते आपल्या सांस्कृतिक स्मृतीत खोलवर रुजले आहे. मेघदूत मधील आषाढस्य प्रथम दिवसे या आरंभानेही या ऋतूला एक वैश्विक काव्यात्मता लाभली आहे.

0: आता पाहूया वारीचेच आणखी एक रूप माझ्या कवितेतून. वारी म्हणजे चालणारी भक्ती, टाळ मृदंगाच्या नादावर हेलकावे घेणारी श्रद्धा, चंद्रभागेच्या वाळवंटात स्वतःला विसरण्याचा आनंद, आणि हाच अनुभव मी आता सादर करते. ओवी छंदातली ही कविता ऐका मंडळी. देहू आळंदीला जागली पहाट, देहू आळंदीला जागली पहाट, पालखीचा थाट रंगरंगी, चिपळ्यानी टाळ धरतात ताल, रंग भव ताल विठू रंगी. दिसे जरी काळा मनाचा निर्मळा, भक्तांचाही मेळा त्याच्या पाशी, गरजे विठू नाम चंद्रभागे तिरी, गरजे विठू नाम चंद्रभागे तिरी, आषाढाची वारी येता दारी, रूप सावळेसे उभे विटेवरी, रूप सावळेसे उभे विटेवरी, डोळ्यात साजिरी छबी तुझी.
1: वा,
0: चंद्रभागा गाते जनीचे अभंग, चंद्रभागा गाते जनीचे अभंग, कीर्तनात दंग भागवत. ऊन पावसाचे नाही कुणा भान, ऊन पावसाचे नाही कुणा भान, जन्माचे सोपान गवसले, हरिनाम घेता गळाला सत्वर, हरिनाम घेता गळाला सत्वर, मनाचा मत्सर सहजची. प्रत्येकाच्या ठाई दिसे मज देव, प्रत्येकाच्या ठाई दिसे मज देव, होई देव घेव भक्तिरूपी, होई देव घेव भक्तिरूपी.
1: छान,
0: धन्यवाद. या कवितेतून आपण विठ्ठलाच्या पायी जाऊन आलो. आता त्या पाय वाटेवरून परतताना आकाशात पुन्हा मेघ दाटू लागले आहेत. वारकरी घरी परतत आहेत, शेतकरी आकाशाकडे पाहत आहेत, झाडांच्या पानांवर पहिल्या थेंबाची चाहूल लागली आहे, आणि निसर्ग एका मोठ्या जल्लोषाची तयारी करू लागला आहे. पाऊस येतो तेव्हा तो फक्त भिजवत नाही हा, तो रंग उधळतो, गंध पेरतो, आणि प्रत्येक सजीवाला नव्याने जगायला भाग पाडतो. ऐकूया भिंगर वारा, प्रणिता कुलकर्णी यांची कविता. यामध्ये पहिल्या सरींच्या स्वागतासाठी जणू सारी सृष्टी सजून उभी आहे असे त्या म्हणतात. ऐकूया त्यांची कविता.
2: भिंगर वारा उभा दरारा मेघ जरासे झुकले, भिंगर वारा उभा दरारा मेघ जरासे झुकले, धावत धावत थेंब टपोरे दारा पुढती आले, काळ्या मेघावरून लखलख वीज परतुनी गेली, काळ्या मेघावरून लखलख वीज परतुनी गेली, कौलावरती पागोळ्यांची अलोट गर्दी झाली, त्या थेंबांचे त्या मोत्यांचे गीत बिलोरी झाले, त्या थेंबांचे त्या मोत्यांचे गीत बिलोरी झाले, ऊन पसरता किती पहावे इंद्रधनुचे ते, डोंगर माथे उजळून देऊन हिरवे झाले पाणी, डोंगर माथे उजळून देऊन हिरवे झाले पाणी, या झाडावर त्या झाडावर किती अनावर गाणी, हिरवाशेला असा पसरला मोजून घेता काय, हिरवाशेला असा पसरला मोजून घेता काय, वाटेवरती पडले घुंगूर शोधून देता काय, सावळ बाधा त्या वाटेला कशी सुचावी नीज, सावळ बाधा त्या वाटेला कशी सुचावी नीज, पाऊस गोंदून रान जाहले उन्हाड राघोपीस, पाऊस गोंदून रान जाहले उन्हाड राघोपीस.
0: गोड गोंडस कविता. पाऊस कोसळून गेला, धरती न्हाऊन निघाली, पानापानांवर मोत्यांची उधळण झाली, आता निसर्गात एक विलक्षण शांतता उतरली आहे. ऋतूंची ही एक भाषा असते हा, प्रत्येक ऋतू आपल्याला काहीतरी देऊन जातो. आषाढ ओल देतो, शरद निर्मळता देतो, वसंत रंग देतो, आणि हिवाळा तो देतो उबेची खरी किंमत. गार वाऱ्याच्या स्पर्शातही माणसाला माणसाची ऊब का हवीशी वाटते याचं सुंदर उत्तर पुढच्या कवितेत सापडतं. कवितेचं नाव आहे मंडळी हवा थंड आहे. कविता क्षीरसागर यांची ही कविता. थंडीचे वर्णन अनेकांनी केले, पण ही कविता केवळ गारव्याची नाही, ही आहे माणसा माणसामधल्या उबदार नात्याची. शिशिराच्या धुक्यातूनही प्रेमाचा गुलाबी रंग कसा फुलतो याचा हळुवार अनुभव देणारी ही कविता आहे कविता क्षीरसागर यांची.
3: हवा थंड आहे गुलाबी गुलाबी, ऋतूंचे बहाणे गुलाबी गुलाबी, उभा गारवा डोंगराच्या कपारी, सभोती हवा वेढते बोचणारी, उभा गारवा डोंगराच्या कपारी, सभोती हवा वेढते बोचणारी, उशिराच ये सूर्य आकाश द्वारी, प्रभा फाकते अन गुलाबी गुलाबी,

0: ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी घराभोवतीने धुके दाटलेले गवाक्षावरी थेंबही गोठलेले घराभोवतीने धुके दाटलेले गवाक्षावरी थेंबही गोठलेले अशी जीवघेणी जरी फार थंडी उबारा मिठीचा गुलाबी गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी दुपारी सजादू उन्हाची पसरते दुपारी सजादू उन्हाची पसरते धरेला जणू बाहुपाशात घेते कुडी मोहरे स्पर्श होता उन्हाचा कुडी मोहरे स्पर्श होता उन्हाचा उमलती फुले अन गुलाबी गुलाबी हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी लवंडून देते कुणी रंग गगनी लवंडून देते कुणी रंग गगनी हळू सांज येते मुक्या पावलांनी लपेटून वारा तनू थरथरेही लपेटून वारा तनू थरथरेही उठे शिरशिरी मग गुलाबी गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी ऋतू गारठ्याचा हवासाच वाटे ऋतू गारठ्याचा हवासाच वाटे शिशिर स्पर्श होता सुगंधित काटे जरी थंड वाटे तरी ऊब मिळते जरी थंड वाटे तरी ऊब मिळते अशी ऊब असते गुलाबी गुलाबी हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी
1: मला जर गुलाब फुलल्यासारखे वाटायला लागले सगळीकडे हिवाळ्याची गुलाबी गुलाबी ऊब हळूहळू विरते आणि पुन्हा एकदा आकाशाच्या कडेवर मेघांची गर्दी होऊ लागते निसर्गातला प्रत्येक ऋतू जसा बाहेर घडतो तसाच तो आपल्या मनातही घडत असतो म्हणूनच कवी जेव्हा पावसाकडे पाहतो तेव्हा त्याला फक्त बरसणारे ढग दिसत नाहीत प्रणिता त्याला दिसते मनाची ओल आठवणींची धूसर किनार विरहाची चाहूल आणि कधी स्वतःचाच आरसा कालिदासांच्या मेघदूतातील मेघ हा एका विरही यक्षाचा दूत होता मराठी कवितेतही पाऊस अनेकदा माणसाच्या मनाचा सखा बनतो नाही का कविता
2: अगदी खरे अगदी खरे
1: कधी ऐकणारा कधी समजून घेणारा तर कधी न बोलताही सगळं सांगणारा आपण नेहमी पावसाची वाट पाहतो त्याच्या येण्याचा आनंद साजरा करतो पण कधी त्या पावसाला विचारलं आहे का की तुझ्या मनातही एखादी व्यथा दडली आहे का पावसाशी साधलेला हा अतिशय हळवा संवाद मी सादर करते माझ्या कवितेतून कविता ताई ऐक मगाशी गुलाबी गुलाबी तुझं वृत्त होतं भुजंग प्रयात आणि आता मी सुमंदार माला लिहिलेली
2: अरे वा फेवरेट
1: अतिशय आवड मनाचा फुटावा जसा बांध माझा तसा का बरसतो सतू पावसा मनाचा फुटावा जसा बांध माझा तसा का बरसतो सतू पावसा तुझ्याही मनावर खरे सांग मजला उमटलाय कुठल्या व्यथेचा ठसा कुणी येत नाही कुणी जात नाही कुणी येत नाही कुणी जात नाही कुणाला कळावी तुझी वेदना कुणी येत नाही कुणी जात नाही कुणाला कळावी तुझी वेदना नवे एकटे पण तुझ्या भोवती सांग माझ्या परी रोज असतेच ना कशी पालवी कोण नखलून गेले कशी पालवी कोण नखलून गेले मनातील वेलीस कळले कुठे मनाला जणू लावण्या फक्त चकवा नकोशा क्षणांचेच येती तिथे तुझे मेघ दाटून येताच होते जसे शुभ्र आभाळ हे पारवे तुझे मेघ दाटून येताच होते जसे शुभ्र आभाळ हे पारवे तसे का मनाच्या नभावर विहरती उदासीनतेचे निराळे थवे जरी मी न मागितलेली कधीही जरी मी न मागितलेली कधीही तरी वेगळी सांगते मी व्यथा जरी मी न मागितलेली कधीही तरी वेगळी सांगते मी व्यथा तुझीही असेलच तुझ्या सारखी पण मला सांग ना पावसा तू कथा तुझ्यातील मी आणि माझ्या तलातू तुझ्यातील मी आणि माझ्या तलातू कधी भासलो ना जरी वेगळे तुझेही बरसणे नि माझे तरसणे जणू सात रंगातले सोहळे म्हणूनी जरा ढाळते आसवे म्हणूनी जरा ढाळ

0: ते आसवे मी तुझ्या सोबतीने आता जन्मभर, म्हणून जरा ढाळते आसवे मी तुझ्या सोबतीने आता जन्मभर, जगाला कधी तू न समजून देशील विश्वास तूही पुन्हा सार्थ कर, विश्वास तूही पुन्हा सार्थ कर। मंडळी, आतापर्यंत पाऊस आपल्या मनाशी बोलत होता, आता तो संपूर्ण सृष्टीशी संवाद साधणार आहे। कारण पाऊस जेव्हा येतो तेव्हा तो एका माणसाचा राहत नाही, तो शेतकऱ्याचा असतो, तो नदीचा असतो, तो मातीचा असतो, तो प्रत्येक जीवाच्या नव्या जन्माचा उत्सव असतो। काळ्या मेघांच्या गर्जनेत, पहिल्या सरींच्या स्पर्शात, मातीच्या सुगंधात आणि नवजीवनाच्या आश्वासक चाहुलीतून उलगडणारा पावसाचा हा मंगल सोहळा ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांच्या कवितेतून।
1: कवितेचं नाव आहे पाऊस। मेघधरेचा प्रीत सोहळा अपूर्व सजला, मेघधरेचा प्रीत सोहळा अपूर्व सजला, वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला। बाष्पजलाने मंथर किमया केली वरती, बाष्पजलाने मंथर किमया केली वरती, काळ जातली ओल नभाला कळली पुरती। संध्याकाळी दूत मुराळी वळी आला, वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला। कामधेनुची लक्ष आचळे झरू लागली, कामधेनुची लक्ष आचळे झरू लागली, भूलोकावर जलबिंदूंची वर्षा झाली। चराचराला ओलसरीचा आनंद झाला, वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला।
0: सुरेख,
1: खोप्यामध्ये चुकाऊची धांदल झाली, खोप्यामध्ये चुकाऊची धांदल झाली, खिल्लारांनी मागे परतत धूम ठोकली। रानामध्ये कृषिक युवती सचैल न्हाल्या, रानामध्ये कृषिक युवती सचैल न्हाल्या, वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला। छताखालती पागोळ्यांचे तोरण चढले, तृणांकुरांना नवसृजनाचे वेध लागले। छताखालती पागोळ्यांचे तोरण चढले, तृणांकुरांना नवसृजनाचे वेध लागले। झिम्मडवारा विजेस चिडवून सुसाट सुटला, वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला। तप्त भूमीच्या घनतृप्तीचे स्थित्यंतर हे, तप्त भूमीच्या घनतृप्तीचे स्थित्यंतर हे, जणू ऋतूचे अतीव सुंदर भाषांतर।
0: वा वा वा,
1: व्यापून जातो असा पयोधर जीवा शिवाना, वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला। व्यापून जातो असा पयोधर जीवा शिवाला, वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला।
0: सुरेख सुरेख, खूप सुंदर। पाऊस कोसळला, धरती तृप्त झाली, आकाशाने आपली सारी संपत्ती जमिनीवर उधळून दिली, अशा वेळी मनाला नकळत बाहेर पडावेसे वाटते। पायाखाली मऊ गवत असावे, डोक्यावर झाडाची सावली असावी आणि श्वासाश्वासागणिक निसर्ग आपल्याशी बोलत राहावा। माणूस चालत असतो पण प्रत्यक्षात चालत असते त्याच्या आतली शांतता।
2: वा वा,
0: पहाटेच्या निवांत वेळेत निसर्गाशी पुन्हा एकदा ओळख करून देणारी, दिवसभरासाठी नव चैतन्य देणारी आणि साध्या क्षणात दडलेला आनंद दाखवणारी कविता ही आहे कविता क्षीरसागर यांची मॉर्निंग वॉक।
3: पानांची ही सळ सळ रोज देई आवतन, पानांची ही सळ सळ रोज देई आवतन, चल सये चाल सये ठेका आमच धरून।
0: बर,
3: पाय पडता तालात सारी सृष्टी रिझवते, पाय पडता तालात सारी सृष्टी रिझवते, जणू देण्या प्रोत्साहन सगळ्यांना बोलावते। उगवता सूर्य देतो सोन किरणांची शाल, उगवता सूर्य देतो सोन किरणांची शाल, घालवते सारा शिण पाखरांची किलबिल। वारा लावतो देहास रोज वेगळे अत्तर, वारा लावतो देहास रोज वेगळे अत्तर, वाटे मध्ये बहाव्याचे कधी झुलते झुंबर। अनवाणी पावलांना गवताचा स्पर्श मऊ, अनवाणी पावलांना गवताचा स्पर्श मऊ, किती चाललो तरीही वाटे चालतच राहू। चामर धरती झाडे माझ्या डोळीवर, छत्र चामर धरती झाडे माझ्या डोळीवर, उन्हा पासून वाचवे जणू मायेचा पदर। प्रेमे दटावते झाड नको तलकी सोसूस, प्रेमे दटावते झाड नको तलकी सोसूस, देवलीस जरा सावलीत बसवा, किती क्षणांचा विसावा,

0: सानिध्यात घेतक्षण विसावा निसर्गाच्या सानिध्यात दिसभराचे चैतन्य घेते भरून श्वासात दिवसभराचे चैतन्य घेते भरून श्वासात म्हणजे पहाट संपली सूर्य चढून लागल्यावरती वरती निसर्गाचा चमत्कार अजून संपला नाही बरं दिवसा दिसणारे जणू रात्र होतास एका वेगळ्याच जादुई विश्वात रूपांतरित होते अंधार पसरतो आणि त्या अंधारालाच प्रकाशाचे असंख्य ठिपके लागतात जणू पृथ्वीवरच चांदण्यांनी आपला मुक्काम हलवलाय याच अद्भुत अनुभवाकडे घेऊन जाईल पुढची कविता ती कविता आहे प्रणिता कुलकर्णी यांची
1: ढगामध्ये येण्याआधी कस्तुरीचा थेंब ढगामध्ये येण्याआधी कस्तुरीचा थेंब रानामध्ये दिवाळीची सुरू लग बग रानसार विसावत अंधाराच्या मिठी रानसार विसावत अंधाराच्या मिठी हळूहळू महालात शेतू लागे ज्योती चांदण्याचं दळ घेई सोनियाचा पारा चांदण्याचं दळ घेई सोनियाचा पारा एक एका पानावर उजेड शहारा पान पान उजळता झाड उजळते पान पान उजळता झाड उजळते शृंगाराला बघे कोणी वेलला जाळते उजळून जाती वाटा चमचमे झाड उजळून जाती वाटा चमचमे झाड बुट्टीदार जर तारी नदीचा पदर भुऱ्या भुऱ्या काळो खात रातव्याचा नाद भुऱ्या भुऱ्या काळो खात रातव्याचा नाद ऐल तीर पैल तीर कोण घेई साध काजव्याच्या काळजात लक लक होते काजव्याच्या काळजात लक लक होते ओल्या सरीतून नभ प्रेम गीत गाते ओल्या सरीतून नभ प्रेम गीत गाते
0: सुरेख सुरेख सुरेख धन्यवाद मंडळी कालिदासाच्या मेघदूत मध्ये मेघ हा आकाश आणि पृथ्वी यांच्यातला दुवा बनतो तसेच काजवे या कवितेत अंधार आणि प्रकाश यांच्यामधला दुवा बनतात असं म्हणू किंवा मग ते संवाद साधण्याचं माध्यम बनतात असं म्हणायलाही हरकत नाही मंडळी काजव्यांचा म्हणजेच प्रकाशाचा हा उत्सव आता हळूहळू अंतर मनाकडे वळतो निसर्गातले दृश्य संपते आणि मनातले दृश्य सुरू होते माणूस जगाशी जितका संवाद साधतो त्यापेक्षा कितीतरी अधिक संवाद तो स्वतःशी साधत असतो त्या संवादाला कधी छंद लाभतो कधी मुक्त छंद आणि कधी गझलेचा नेमका संयत आणि अचूक आविष्कार
1: खरे
0: गझल ही शब्दांची मितव्ययी अभिव्यक्ती असली तरी तिच्या प्रत्येक शेरामागे अनुभवांचे मोठे विश्व दडलेले असते दैनंदिन आयुष्यातील छोट्या प्रसंगामधून स्वतःकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देणारी अंतर्मुख करणारी ही गझल माझी म्हणजेच प्राजक्ता पटवर्धन यांची गझल सादर करते
2: इर्शाद
0: कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी सातत्याने जमते सारे आधी नाजमलेले सातत्याने जमते सारे आधी नाजमलेले खडकालाही खळी पाडते छोटीशी पागोळी खडकालाही खळी पाडते छोटीशी पागोळी आणि शेर आहे शिळी भाकरी नको म्हणत तो देवळामध्ये गेला शिळी भाकरी नको म्हणत तो देवळामध्ये गेला त्यास खुणावत होते तिथले अन्न छत्र अन पोळी त्यास खुणावत होते तिथले अन्न छत्र अन पोळी आणि शेर एक कविता ताई हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते चुकून शिशिराकडे पसरली होती माझी झोळी हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते चुकून शिशिराकडे पसरली होती माझी झोळी प्रणिता हा शेर पहा छानच सगळे घडल्यागत तो कायम वागत असतो छानच सगळे घडल्यागत तो कायम वागत असतो घेत असावा रोज रात्रीला विस्मरणाची गोळी घेत असावा रोज रात्रीला विस्मरणाची गोळी आणि अंधाराशी सलगी झाली आताशा इतकी की अंधाराशी सलगी झाली आताशा इतकी की उजेडास घाबरते माझ्या स्वप्न

0: स्वप्नांची पाकोळी, उजेडास घाबरते माझ्या स्वप्नांची पाकोळी. आणि हा पुढचा शेर आपल्या तिघींसाठी आहे की कविते पायी साठत गेली अडगळ झाली त्यांना, कविते पायी साठत गेली अडगळ झाली त्यांना, स्मृतीचिन्हांची माझ्या नंतर त्यांनी केली होळी. स्मृतीचिन्हांची माझ्या नंतर त्यांनी केली होळी, कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी, तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी. मंडळी गझल संपते पण तिचे प्रतिध्वनी मनात बराच वेळ घुमत राहतात. प्रत्येक कवीचा अनुभव वेगळा असतो, प्रत्येक शब्दामागचे आयुष्य वेगळे असते, आणि म्हणूनच एका गझलेनंतर दुसरी गझल ऐकताना आपण एका वेगळ्याच भावविश्वात प्रवेश करतो. जीवनाच्या वाटेवर चालताना स्वतःशी चाललेला संवाद, स्वाभिमान, संघर्ष, वेदना आणि प्रकाश शोधण्याची ती धडपड असते. यांना अत्यंत नेमक्या शब्दात व्यक्त करणारी आहे पुढची गझल. जीवनाकडे सरळ न पाहता थोडे थांबून, थोडे स्वतःला प्रश्न विचारत आणि तरीही आशेचा दिवा जपणारी ही गझल आहे कविता क्षीरसागर यांची. ऐकूया.
1: कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे. कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे. पुढचं बघा
0: इर्शाद.
1: तुझ्या भोवतीने सरावाप्रमाणे, तुझ्या भोवतीने सरावाप्रमाणे, किती राबते रे गुलामाप्रमाणे. प्रत्येक स्त्रीचं आयुष्य नको जीवना क्रूर घालू उखाणे, नको जीवना क्रूर घालू उखाणे, दिवस रोजचा यक्ष प्रश्नाप्रमाणे. कुणाच्या मताने असे वागशी तू, कुणाच्या मताने असे वागशी तू, मना वागणारे शहाण्याप्रमाणे. इथे पोचल्यावर मला उमजले की, इथे पोचल्यावर मला उमजले की, उगा चालले मी नकाशाप्रमाणे. दिसे चेहरा एक ऐन्यात परका, दिसे चेहरा एक ऐन्यात परका, कळेना असे हा कुणाच्या प्रमाणे. हा पुढचा शेर आहे प्राजू
0: इर्शाद.
1: करू काय ह्या स्वाभिमानी कण्याचे, करू काय ह्या स्वाभिमानी कण्याचे, न जगणे जमे दीनवाण्या प्रमाणे.
0: हसले गझल.
1: न दृष्टीस यावे घरंदाज दुःखा, न दृष्टीस यावे घरंदाज दुःखा, दिसो वेदनाही सुहास्याप्रमाणे. पुढचा. तिथे जायचे पण इथे पोचले मी. प्रणिता. तिथे जायचे पण इथे पोचले मी, तरी चालते मी रिवाजाप्रमाणे. किती खोल घनघोर अंधार भवती. हा शेर कवितेसाठी लिहिलेला आहे. किती खोल घनघोर अंधार भवती, किती खोल घनघोर अंधार भवती, तुझ्या सोबतीने प्रकाशाप्रमाणे, तुझ्या सोबतीने प्रकाशाप्रमाणे, कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे.
0: सुरेख सुरेख सुरेख सुंदर. भुजंग प्रयात एकूणच आवडतं वृत्त आहे तुझं. मंडळी, दोन गझला, दोन भिन्न अनुभव, दोन स्वतंत्र लेखण्या, पण दोघींच्याही शब्दात जीवनाचा शोध आहे. आता हा शोध पुन्हा एकदा आपण निसर्गाकडे वळवणार आहोत, कारण माणूस कितीही दूर गेला तरी त्याची मुळे शेवटी मातीतच रुजलेली असतात. म्हणून तर मातीचेच पाय असं म्हणतो ना आपण. शिवारात उगवणाऱ्या प्रत्येक कुंभात, धान्याच्या प्रत्येक दाण्यात आणि मातीच्या प्रत्येक सुगंधात जीवनाची अखंड कविता दडलेली असते. याच भावविश्वात घेऊन जाईल पुढची कविता. शब्द माणसाला स्वतःकडे घेऊन जातात आणि मग नकळत त्याला पुन्हा मातीकडे परत आणतात, कारण आपण स्वतः कितीही आधुनिक झालो तरी आपल्या अस्तित्वाची मुळे अजूनही मातीतच आहेत. हीच माती आपल्याला अन्न देते, ऋतू देते, सुगंध देते आणि जगण्याची विनम्रताही शिकवते. भारतीय काव्य परंपरेत निसर्ग हा केवळ पार्श्वभूमी नसून मानवी भावविश्वाचा सहप्रवासी आहे. कालिदास

0: च्या मेघदूत मध्ये मेघ जसा प्रेमाचा संदेश वाहक बनतो तसाच मराठी कवितेत माती, शिवार, पाऊस आणि ऋतू हे जीवनाचे प्रतीक बनतात. ऐकूया मातीचा सुगंध, धान्याची सोनेरी लय, रानफुलांची निरागस्ता आणि सृष्टीच्या प्रत्येक कणात दडलेले सर्जनाचे चैतन्य हे सगळं साकार करणारी प्रणिता कुलकर्णी यांची कविता शिवार.
1: होता शिवारी सुगंधित माती, उमलून येतो ऋतू देखणा. होता शिवारी सुगंधित माती, उमलून येतो ऋतू देखणा. किती साठविली रत्ने निमोती, कितीदा नव्याने देते पुन्हा. कसा जन्म घेतो जिरे साळी भात, कसा जन्म घेतो जिरे साळी भात, बहरून येतो शाळू आणि पानात दडती मोती मक्याचे, द्राक्षास लगडून येती मणी. कशी गोडी आंब्यात येते कळेना, कशी गोडी आंब्यात येते कळेना, कळेना कशी चिंच गाभूळते, कडू कारल्याशी नाते जडावे असे कोण राणी चवी शिंपते. अशी मोहरूनी फुले रातराणी, अशी मोहरूनी फुले रातराणी, मिटतात अन कमळाची दले, आकाश उठता पेटू नसारे, चहू बाजूनी गुलमोहर फुले. अबोलीसना गंध कोणी दिलेला, अबोलीसना गंध कोणी दिलेला, गुलाबास असती काटे जरा, पिवळ्या कुड्यांनी बाभूळ सजते, वेली सना पिंपळाची जरा.
0: वा वा वा.
1: शिवारामध्ये कोण सांडून जाते सुगंधी कुपी अनवार्यावर, येता झऱ्याला झुळझुळ पाणी, रानात रुजवी रसांचे स्वर.
0: वा वा वा.
1: कितीदा भुईला माती म्हणावे, कितीदा भुईला माती म्हणावे, अशी माय नाही कुठे पाहिली, माती मधुनी रुजतो नव्याने की सृष्टी करता राणी. माती मधुनी रुजतो नव्याने की सृष्टी करता राणी वनी.
0: सुरे मंडळी, मातीतून अंकुर फुटतो आणि माणसाच्या मनातून कविता. बरोबर आहे ना?
2: अगदी.
0: दोघांचाही जन्म शांत असतो पण परिणाम मात्र जीवनाला समृद्ध करणारा असतो. कवीच्या मनातही काही भावना असतात ज्या बोलून व्यक्त होत नाहीत, त्या शब्दात उतरतात आणि शब्द संपल्यानंतरही त्या मनात जगत राहतात.
2: खरं.
0: काही नाती काळाच्या पलीकडे जातात, काही शब्द उच्चारले जात नाहीत तरी ते आयुष्यभर ऐकू येत राहतात. अशाच एका हळव्या सूक्ष्म आणि चिरंतन भावनेचा स्पर्श घडवणारी कविता ऐकूया प्राजक्ता पटवर्धन यांची. कवितेचं शीर्षक आहे माझ्यानंतर. लय श्वासाची बिघडून अचानक राही, मी लिहिते जेव्हा काही.
2: वा वा.
0: लय श्वासाची बिघडून अचानक राही, मी लिहिते जेव्हा काही, जे नसते लिहायचे ते लिहून जाते, जे नसते लिहायचे ते लिहून जाते, अनिवार तुझी सय होते, तू अढळ किनारा लाटच मी भिडणारी, तू अढळ किनारा लाटच मी भिडणारी, बाहूत तुझ्या मिटणारी, तू मेघ आर्द्रता भरला, तू मेघ आर्द्रता भरला क्षितिजाद्वारी, मी विद्युत बागडणारी.
2: वा वा वा.
0: मी स्वप्न दिगंतावरचे धूसर लेणे, मी स्वप्न दिगंतावरचे धूसर लेणे, तू मावळतीचे देणे, मी सर कोसळती मला नठाव तराणे, मी सर कोसळती मला नठाव तराणे, तू अव्यक्ताचे गाणे.
2: सुरेख.
0: ही तृष्णा आदिम इतकी युगायुगांची, ही तृष्णा आदिम इतकी युगायुगांची, स्वप्नांच्या रम्य खगांची, पुंजके ढगांचे डोळा उतरून येती, पुंजके ढगांचे डोळा उतरून येती, ओढाळ किती सांगाती, मी कुठे नेमकी आहे समजत नाही, मी कुठे नेमकी आहे समजत नाही, अस्तित्वाची नागवाही, मी कुठे नेमकी आहे समजत नाही, अस्तित्वाची नागवाही, हे तुझ्यात माझे असणे तरल निरंतर, हे तुझ्यात माझे असणे तरल निरंतर, राहू दे माझ्या नंतर, राहू दे माझ्या नंतर.
2: सुंदर.
0: धन्यवाद. मंडळी, कवितेचं एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती आपल्याला मोठ्या आनंदाचा शोध घ्या

0: करता सांगत नाही. उलट दैनंदिन आयुष्यात नकळत आपल्या हातून निसटून जाणाऱ्या छोट्या छोट्या आनंदाची जाणीव करून देते. खिडकीवर बसलेले एखादे पाखरू, वेलीवर उमललेले छोटेसे फूल, मुलाच्या चेहऱ्यावरचे हास्य, हे सारे जगण्याचे खरे तर उत्सव असतात. जीवनातला आनंद शोधण्यासाठी मोठ्या प्रसंगाची गरज कुठे असते? फक्त पाहण्याची दृष्टी हवी असते. अशा साध्या, सहज आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या क्षणांची आठवण करून देणारी कविता कविता क्षीरसागर यांची आहे आनंद मोठा.
1: पक्ष्यांची ह्या किलबिल किलबिल रोज सकाळी होते, पक्ष्यांची ह्या किलबिल किलबिल रोज सकाळी होते, दुर्लक्षुनती उठल्यावरती पेपर वाचत बसते. वाऱ्यावर मृदगंध पसरतो वळवाची सर येता, वाऱ्यावर मृदगंध पसरतो वळवाची सर येता, भाजी पोळी चहा मध्ये पण उसंत नसते हाता.
0: खरे खरे,
1: अगदीच. किती दिसांनी

0: सकाळी होते दुर्लक्षुणती उठल्यावरती पेपर वाचत बसते. वाऱ्यावर मृदगंध पसरतो वळवाची सर येता, वाऱ्यावर मृदगंध पसरतो वळवाची सर येता, भाजी पोळी चहा मध्ये पण उसंत नसते हाता.
1: अगदीच.
0: किती दिसांनी वेली वरती फूल उमलले असते, किती दिसांनी वेली वरती फूल उमलले असते, सुकून जाते तसे शेवटी लक्ष कुणाचे नसते. खिडकी वरती निळे पाखरू सुंदर गाणे गाते, खिडकी वरती निळे पाखरू सुंदर गाणे गाते, विवंचनांच्या तंद्रे मध्ये ध्यान कडे नसते. उत्साहाने लेख सांगते शाळेमधल्या गोष्टी, उत्साहाने लेख सांगते शाळेमधल्या गोष्टी, हू हू करते हटवत नाही टीव्ही मधली दृष्टी. कळते परंतु का ना वळते हे ना सांगू शकते, कळते परंतु का ना वळते हे ना सांगू शकते, छोट्या छोट्या आनंदाला उगा का बरे मुकते.
1: खरे.
0: अशा चिमुकल्या गोष्टींमध्ये आनंदाना तोटा. राजू
1: बरोबर.
0: अशा चिमुकल्या गोष्टींमध्ये आनंदाना तोटा, परंतु आपण करत राहतो का दुःखांचा साठा.
1: अगदी अगदी.
0: परंतु आपण करत राहतो का दुःखांचा साठा.
1: किती साधी गोष्ट असते, पोळी फुगली तरी आपल्याला आनंद होतो. आयुष्यातल्या गोष्टी पण आपल्या त्याकडे लक्षच नसतं. खूप सुंदर कविता, खूप छान. मंडळी लहानशा आनंदापासून पुन्हा एकदा आपण वळूया निसर्गाकडे. आकाशात दाटलेले मेघ, काळी सुपीक माती, विठ्ठलाची पंढरी आणि वारकऱ्यांच्या पावलांवरून चालत आलेला पाऊस. सुरुवातीला आपण कालिदासांच्या मेघाला भेटलो, आता या काव्य प्रवासाच्या अखेरीस तोच मेघ पुन्हा विठ्ठलाच्या सावळ्या रंगात न्हावून आलेला दिसतो आहे. जणू या संपूर्ण कार्यक्रमाचे वर्तुळ पूर्ण होते आहे. ऐकूया डोंगराच्या खाली ही कविता, ज्यामध्ये भक्ती, निसर्ग आणि विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचे सुंदर प्रतीकात्मक दर्शन घडवले आहे प्रणिता कुलकर्णी यांनी.
2: डोंगराच्या खाली जरा वाकू न बघता, डोंगराच्या खाली जरा वाकू न बघता, विठोबाचा रंग मेघा आवडला होता. रंग घेतला जरासा मेघान चोरून, रंग घेतला जरासा मेघान चोरून, अचानक त्याचे आले काळीज भरून. हसला गाला तर विठू कळताच चोरी, हसला गाला तर विठू कळताच चोरी, चोरलेला रंग नाही घेतला माघारी. रंगामध्ये रंगलेला सावळा श्रीरंग, रंगामध्ये रंगलेला सावळा श्रीरंग, मेघासवे आतुरेला सखा पांडुरंग. अलगद सुरू धारा डोळ्यातून भाव, अलगद सुरू धारा डोळ्यातून भाव, हृदयात खळबळ कालवा कालव. समजेना मेघास हे दाटू नका येते, समजेना मेघास हे दाटू नका येते, विठोबाच्या रंगामध्ये असे काय.
1: सुरेख.
2: माती संगे झाली भेट झरताना धारा, माती संगे झाली भेट झरताना धारा, कस्तुरीच्या सुगंधानं ओलावली धरा. काळ्या मातीसाठी झाले काळजाचे पाणी, काळ्या मातीसाठी झाले काळजाचे पाणी, बीजासाठी सारे काही विठोबाची. भिजलेल्या राणीवनी कोंब फुलताना, भिजलेल्या राणीवनी कोंब फुलताना, पाना आड खुद कणकळी हसताना, मेघ होतो वारकरी बुक्का पसरतो, मेघ होतो वारकरी बुक्का पसरतो, आभाळाला पंढरीचे श्याम रूप देतो. आभाळाला पंढरीचे श्याम रूप देतो.
1: अतिशय प्रवाही आणि तरल कविता ना मंडळी. भक्तीच्या या ओलाव्यानंतर आता पुन्हा एकदा गझलेच्या शिस्तबद्ध लयीत प्रवेश करूया. गझल म्हणजे प्रेम कविता नव्हे, ती जीवनाचा अनुभव नेमक्या शब्दात मांडण्याची एक सुंदर शैली आहे. या कार्यक्रमातील शेवटच्या दोन गझला या काव्य प्रवासाचा भावनिक परिपाक म्हणता येतील. आयुष्य, स्वप्न, दुःख आणि कवितेवरचा अविचल विश्वास या साऱ्यांचा समतोल साधणारी कविता क्षीरसागर यांची गझल ऐकूया.
0: असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण, असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण, कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण. नादी लावून

0: प्रकारे ती जी माझ्या जगण्याचे कारण नादी लावून झिडकारे ती जी माझ्या जगण्याचे कारण पुन्हा पुन्हा लोचटा प्रमाणे कविते चरणी घेते लोळण. ठाऊक अस ते काय गोंदले सटवाईने भाळावरती. ठाऊक अस ते काय गोंदले सटवाईने भाळावरती. मुठभर सौख्यासाठी मगती खुशाल ठेवे स्वतः सतारण. कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण. नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या. नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या. रात्र बिचारी सोशिक बाई दिसून देते दुःखाचे वळण. नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या. रात्र बिचारी सोशिक बाई दिसून देते दुःखाचे वळण. आयुष्याच्या पटलावरती इंद्रधनू ही खुलते हल्ली. आयुष्याच्या पटलावरती इंद्रधनू ही खुलते हल्ली. जेव्हा पासून मना समाजा श्रीरंगाची झाली लागण. आणि पुढचा शेर आहे का, दुःखाचे उपकार असे की लिहिते त्यावर काही बाही. दुःखाचे उपकार असे की लिहिते त्यावर काही बाही. आणि त्या लिहिण्याने होते मनात आनंदाची शिंपण. आणि त्या लिहिण्याने होते मनात आनंदाची शिंपण.
1: सुरेख सुरेख
0: असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण. कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण.
1: सुंदर सुंदर सुंदर सुंदर प्रतीकात्मक गझल. आणि आता आजच्या काव्य मैफिलीतील अखेरची रचना. शेवटची कविता म्हणजे समाप्ती नव्हे बरं, तर पुढेही मनात गुणगुणत राहणाऱ्या प्रवासाची सुरुवात म्हणूया आपण.
0: बरोबर.
1: प्रवास, नाती, स्मृती आणि जगण्यावरचा विश्वास या साऱ्यांचा हळूवार मागोवा घेणारी ही प्राजक्ता पटवर्धन म्हणजे माझी गझल ऐकूया. सादर करते सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर.
0: बर.
1: सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. खाचा खळगे अवघड वळणे आपसुक झाली सुंदर.
0: वा सुंदर.
1: सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. खाचा खळगे अवघड वळणे आपसुक झाली सुंदर. आजीचे घर जवळच आहे घरापासून आबांच्या. कविता आजीचे घर जवळच आहे घरापासून आबांच्या. रोज रात्री नात मोजते ताऱ्यांच्या मधले अंतर. रोज रात्री नात मोजते ताऱ्यांच्या मधले अंतर. आणि हा जरा नाजूक शेर प्रणिता. बोभाटा केलास गावभर माझ्या सुंदर फुलण्याचा. बोभाटा केलास गावभर माझ्या सुंदर फुलण्याचा. आरोपच केला चाफ्याने मंदवाहत्या वाऱ्यावर. आरोपच केला चाफ्याने मंदवाहत्या वाऱ्यावर. आणि शेर आहे नकळत संपून ग्रीष्म दरारा पाऊस सहजच अवतरला. नकळत संपूर्ण ग्रीष्म दरारा पाऊस सहजच अवतरला. कुणासही ना कळले घडले कसे नेमके सत्तांतर. कुणासही ना कळले घडले कसे नेमके सत्तांतर. आणि हा शेर तुकडे केले त्याने तरीही दरवळली तुकड्यांमधुनी. तुकडे केले त्याने तरीही दरवळली तुकड्यांमधुनी. प्रेम सुपारीचे जडलेले पहा किती अडकित्यावर. प्रेम सुपारीचे जडलेले पहा किती अडकित्यावर. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची. सन्मानाने धाड लगेचच त्याला माझ्या पत्त्यावर. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची. सन्मानाने धाड लगेचच त्याला माझ्या पत्त्यावर. आणि शेवटचा शेर आहे वाईट साईट बोलत नाही वागत नाही कोणीही. वाईट साईट बोलत नाही वागत नाही कोणीही. चांगुलपण हे जगासैथल्या मानवेल सांगा कुठवर. चांगुलपण हे जगासैथल्या मानवेल सांगा.

0: उठवर सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ता भर खाचा खळगे अवघड वळणे आपसुक झाली सुंदर आपसुक झाली सुंदर.
1: वा वा छानच खूपच सुरेख.
0: धन्यवाद मंडळी. आजचा हा काव्य प्रवास इथेच संपतो आहे. पण मगाशी म्हटलं तसं कविता संपत नसते, ती श्रोत्यांच्या मनात पुढेही जगतच राहते. आज आपण महाकवी कालिदासांच्या स्मरणातून या प्रवासाची सुरुवात केली. आषाढाच्या पहिल्या दिवसाची चाहूल ऐकली, वारीच्या भक्तिरंगात न्हालो, पावसांच्या सरींमध्ये भिजलो, निसर्गाच्या कुशीत विसावलो, गझलेच्या अंतर्मुख वाटेने चाललो आणि पुन्हा एकदा माणसाच्या मनातल्या आशेकडे परतलो. तीनही कवयित्रींनी आपल्या स्वतंत्र काव्यस्वरातून हा प्रवास अधिक समृद्ध केला. प्रणिता कुलकर्णी यांच्या कवितांमधली निसर्गाची चित्रमयता, कविता क्षीरसागर यांच्या शब्दातील आत्मसंवाद आणि माझ्या कवितातील भावस्पर्शी संवेदनशीलता, या तीनही प्रवाहांनी आजची ही काव्य मैफिल अविस्मरणीय केली आहे असे म्हणायला हरकत नाही. शेवटी महाकवी कालिदासांच्या स्मरणानेच निरोप घेऊया. मेघ येत राहतील, ऋतू बदलत राहतील, शब्द नवे जन्म घेत राहतील. आणि कविता ती प्रत्येक पिढीत नव्याने उमलत राहीलच. धन्यवाद.
1: धन्यवाद
2: सख्यांनो. कवितांच्या या त्रिवेणी संगमात आपण सचैल भिजलो आहोत. आषाढाच्या या प्रथम दिवशी असा काव्यानंद देणाऱ्या या तिन्ही कवयित्रींचे मनापासून आभार. हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल तेव्हा आपले अभिप्राय prasaran.pune@gmail.com या मेल आयडीवर अवश्य कळवा. बरे तर मैत्रिणींनो, याबरोबरच मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने 12:25 12:34 हा कार्यक्रम आपण ऐकू शकला नाही त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारची 1:35 झालेली आहेत. आता विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार कराराला आजपासून लागू। सर्व स्तरातून कराराचं स्वागत। मुंबईजवळच्या नावा सेवा बंदरातून निर्यातीची

0: पहिली फेरी रवाना, मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना, मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षघटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार, आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा यशस्वीपणे सुरू. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. ऐकूया याविषयीचा वृत्तांत.
1: वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मे 2021 मध्ये मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा पाया घातला. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 पर्यंत परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं. या कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. भारत आणि युके मधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रूपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. भारतातल्या अनेक प्रगतीशील क्षेत्रांना युकेच्या बाजारपेठेत अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील असंही ते म्हणाले. हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करत असून तो विकसित भारत 2047 या मोदी यांच्या संकल्पनेला गती देईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. कराराचा फायदा देशातल्या महिला, शेतकरी, युवा वर्ग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, नवोन्मेषक, व्यावसायिक आणि मच्छीमार यांना होईल आणि विविध क्षेत्रात संधी निर्माण होतील असंही गोयल म्हणाले. आजपासून लागू झालेला हा भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मेंडा यांनी व्यक्त केली. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी व्यक्त केली. हा करार आजपासून लागू झाल्याचं औचित्य साधून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. परदेश व्यापार महासंचालनालयानं आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं. यावेळी रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाइम्स आणि मसाले इत्यादी मालाची पहिली फेरी रवाना झाली. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल.
0: शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे सौश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
2: आयुर्वेद का भविष्य आपके हाथों में है. आप सभी को जिज्ञासा, स्वतःनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्रों में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
0: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मित वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MIR सुविधेचं उद्घाटन केलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला.

या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या जालंधर कंटोनमेंट रेल्वे स्थानकाचं उद्घाटन ते करणार आहेत. याच योजनेअंतर्गत देशातल्या विविध ठिकाणच्या 74 रेल्वे स्थानकांचं उद्घाटनही दूरस्थ पद्धतीनं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केलं जाईल. अमृतसर ते वाराणसी दरम्यान सुरू होणाऱ्या संत रविदास एक्सप्रेस गाडीला प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत. याच दौऱ्यात प्रधानमंत्री चंदीगड इथल्या पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देणार असून तिथल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं ते उद्घाटन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना आणि घटना दुरुस्ती विधेयकाद्वारे देशातल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या जागांमध्ये सरसकट 50% वाढ करण्याचा प्रस्ताव असेल तर आपला पक्ष या घटना दुरुस्तीला पाठिंबा देण्यास तयार आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सांगितलं. सर्व राज्यांमधल्या जागा 50% वाढल्यास महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48 वरून 72 तर उत्तर प्रदेशच्या जागा 80 वरून 120 होतील. हा फॉर्म्युला अधिक व्यावहारिक वाटत असून याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका इंडिया आघाडीशी चर्चा करून आणि विधेयक हाती आल्यानंतर 24 तासात स्पष्ट केली जाईल असं त्या म्हणाल्या. आपला पक्ष भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या. तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही कोणाशी संपर्क साधलेला नाही असंही त्या म्हणाल्या. केवळ लोकसंख्येच्या निकषावर पुनर्रचना केली तर दक्षिण भारतातल्या राज्यांवर अन्याय होण्याची भीती आहे जी अगदी योग्य आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेस बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदा नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. इराणनं पुन्हा एकदा युद्धबंदीच्या चर्चेसाठी पुढे यावं, अन्यथा त्यांच्या विरोधातील लष्करी कारवाई पुढील आठवड्यापासून अधिक कठोर होईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीतून दिला आहे. इराणवरील अमेरिकेचे हल्ले पुढील काही दिवस सुरू राहतील. गरज भासल्यास इराणमधील वीज प्रकल्प, पूल आणि अन्य महत्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांनाही लक्ष केलं जाऊ शकतं असंही ट्रम्प यांनी सांगितलं. यापूर्वी अमेरिकेनं इराणच्या खर्क बेटावर हल्ला केला होता, मात्र जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून तिथल्या तेल सुविधा केंद्रांना लक्ष केलं नसल्याचा दावा ट्रम्प यांनी या मुलाखतीतून केला. दरम्यान इराणच्या तेल पायाभूत सुविधांवर हल्ल्याची शक्यता अद्याप कायम असली तरी सध्या ती कमी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन अहमद अल थानी यांचे वडील आणि दिवंगत अमीर शेख अहमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली अर्पण केली. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं रिजिजू यांनी अमीर शेख तमीम बिन अहमद थानी यांचं सांत्वन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरावरून कराराचं स्वागत. मुंबई जवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष घटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 101.5 मेगा हर्ट्सवर. आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. श्रोत्यांनो, दुपारचे 3 वाजत आहेत. प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू। सर्व स्तरातून कराराचं स्वागत। मुंबई जवळच्या न्हावा शेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना। मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना। मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू। आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू। भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे। या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून रवाना झाली। रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला। या कराराच्या निमित्ताने आज मुंबईत ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रम

0: कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. भारत आणि युके मधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रूपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यांसारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा यांनी व्यक्त केली आहे. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी दिली आहे. शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांना जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे संश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
1: आयुर्वेद का भविष्य आपके हातो में है. आप सभी को जिज्ञासा, सत्यनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्र में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
0: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मिक वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MRI सुविधेचंही उद्घाटन केलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवादी आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार हे विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. आपला पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या सकाळपासून प्रसिद्ध झाल्या. मात्र पक्षानं याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. सरसकट प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्या जातील असं एक सूत्र सरकारनं सुचवलं आहे. हा पर्याय योग्य वाटतो, मात्र आम्ही एनडीए आघाडीत चर्चा करून नंतर सांगतो. सर्वांना एकत्र बोलवा, वेगवेगळं बोलावू नका असं आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगितलं आहे. भविष्यात केंद्र सरकारकडून असा प्रस्ताव अधिकृतपणे प्राप्त झाला तर त्याचा सखोल अभ्यास केला जाईल, त्यानंतर पक्षाची भूमिका जाहीर केली जाईल असं सुळे यांनी स्पष्ट केलं. श्रद्धेच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपहार आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार FIR नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार बुलढाण्याच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जळगाव जामोद पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. त्या अगोदर

0: काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जुने भाजी मार्केट इथल्या श्रीराम मंदिरात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह केला. यावेळी भजन आरती आणि प्रसादान गाऊन आत्मक्लेश व्यक्त करण्यात आला. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं देखील आज रघुपती राघव राजाराम भजन आंदोलन केलं. जराराम चौक इथल्या हनुमान मंदिरात आंदोलनाची सुरुवात झाली. त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जराराम चौक ते गांधी चौक अशी पदयात्रा काढत जोरदार घोषणाबाजी केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमान सेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 46 देशांतर्गत ठिकाणांवर आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. सध्या या विमानतळावरून दररोज सुमारे 150 विमानांची वाहतूक होत आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीतून या विमानतळाचा टप्प्याटप्प्यानं विकास होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या 2 अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या प्रकरणी महापालिकेनं दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर त्यांनी केलेला खुलासा असमाधानकारक असल्यानं त्यांचं निलंबन झालं असून विभागीय चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. ओमानच्या किनारपट्टीजवळ GFX गॅलेसिया या सायप्रसचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात पुण्याचे 30 वर्षीय मरीन इंजिनियर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. हे मालवाहू जहाज रविवारी पहाटे होरमुसच्या समुद्रधुनीतून जात असताना हा हल्ला झाला. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते आणि लवकरच त्यांचा हा कार्यकाळ संपणार होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहराजवळ मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईला चाललेली क्रेटा गाडी रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरला जोराने धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू झाला, त्यात 2 महिलांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रस्ते अपघातात गुजरातमधल्या 3 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यानं पुढे जाणाऱ्या कारला तो झडकला, त्यामुळे हा अपघात झाला. पेठ जवळच्या सावळगाव मध्ये काल संध्याकाळी हा अपघात घडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबई जवळच्या न्हावा शेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू. आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: .5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
2: PM जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर. श्रोत्यांनो, सायंकाळचे 5 वाजत आहेत. शुभसंध्या. ठळक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार, मी अमिता बडे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे। या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली। राज्यात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। तसंच राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 18 ते 12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी मुंबई इथं एका कार्यक्रमात केली। मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं। या संदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली। या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं। नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूची निर्यातही या विमानातून करण्यात आली। पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या 2 अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे। पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर।
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: वेळेची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्स वर. श्रोत्यांनो, सायंकाळचे 5:05 झाले आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपये

0: प्रस्तुति कार्यक्रम तराने नए पुराने।
1: तराने नए

0: एक महत्वपूर्ण उपलब्धि बताया है। सोशल मीडिया पोस्ट में श्री गोयल ने कहा कि भारत ब्रिटेन मुक्त व्यापार समझौता भारत के वस्त्र, चमड़ा, रत्न और आभूषण, इंजीनियरिंग उत्पाद, समुद्री उत्पाद, रसायन, प्रसंस्कृत खाद्य पदार्थ, सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम, किसानों और निर्माताओं के लिए अभूतपूर्व अवसर पैदा करेगा। विदेश मंत्री सुब्रमण्यम जयशंकर ने आज बेल्जियम के ब्रुसेल्स में यूरोपीय संघ की स्टार्टअप अनुसंधान और नवाचार आयुक्त एकातेरिना जहारिएवा से मुलाकात की। डॉक्टर जयशंकर ने बताया कि इस दौरान स्वच्छ और हरित ऊर्जा प्रौद्योगिकियों में अनुसंधान के अवसरों पर चर्चा हुई। डॉक्टर जयशंकर ने बेल्जियम की 2 दिन की यात्रा के दौरान ब्रुसेल्स में उप प्रधानमंत्री और विदेश मंत्री मैक्सिम प्रीवोट के साथ भारत बेल्जियम रणनीतिक संवाद के उद्घाटन सत्र की सह अध्यक्षता भी की। अमेरिका ने होर्मुज जलडमरू मध्य से गुजरने की कोशिश कर रहे जहाजों पर हमलों के जवाब में ईरान पर फिर समुद्री नाकेबंदी लागू कर दी है। अमरीका ने आज हवाई हमले तेज कर दिए हैं। इस बीच अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने ईरान को चेतावनी दी है कि अगर वह अगले सप्ताह तक वार्ता के लिए तैयार नहीं होता है तो उसके खिलाफ सैन्य हमलों को और तेज कर दिया जाएगा। इंडोनेशिया के जकार्ता में एशियाई अंडर 19 और अंडर 23 मुक्केबाजी चैंपियनशिप में महिला वर्ग में आज 3 भारतीय मुक्केबाजों ने स्वर्ण पदक और 10 मुक्केबाजों ने रजत पदक अपने नाम किए हैं। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शेतकऱ्यांची 48,000 कोटींची वीज बिल थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। केंद्रीय मंत्रिमंडळाची सेमीकंडक्टर डिझाईनच्या विकासासाठी सेमिकॉन 2.0ला मान्यता। मोबाईल फोन उत्पादन प्रोत्साहन योजनेलाही मंजुरी। भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू। सर्व स्तरातून कराराचं स्वागत। आणि नागपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी 100 कोटींच्या प्रकल्पाला शासनाची मंजुरी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला पाठपुरावा। आता सविस्तर बातम्या। 7.5 अश्वशक्ती शक्तीपर्यंतच्या विजेची शेतकऱ्यांचे 48,000 कोटींचे थकीत जुने वीज बिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजपा किसान मोर्चातर्फे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। नरिमन पॉइंट इथल्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथल्या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते।
3: वीज बिल माफ झालं म्हणजे वीज कंपनी जी आहे ती कंपनी स्वतःच्या खिशातनं भरत नाही। दरवर्षी 25,000 कोटी रुपये मी बजेट मधनं काढतो आणि त्या आमच्या वीज वितरण कंपनीला देतो आणि म्हणून दरवर्षी 25,000 कोटी रुपये हे आपण वीज बिल माफीच्या पोटी देतो आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत।
2: आज कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 95,000 कोटींचं सहाय्य दिलं जात असून शेती क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार हातात हात घालून प्रयत्न करत आहे अशी ग्वाही देखील त्यांनी दिली। राज्यात 52% भाग अवर्षण प्रवण असताना दुसरीकडे अनेक भागात पावसाचं पाणी समुद्रात जाऊन वाया जातं। गोदावरी तापी खोऱ्यात हे पाणी यावं याकरता वैनगंगा नळगंगा यासारख्या योजनांमधून नद्या तयार करण्यात येत असून वाहून जाणारं पाणी उचललं जाईल आणि सुमारे 24 नवीन धरणं आणि 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल। विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहणार नाही याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। राज्यातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध व्हावे आणि निकृष्ट किंवा बनावट बियाण्यांमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक बियाणे धोरण तयार करत असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। नव्या धोरणात QR कोडद्वारे बियाण्यांचा मागोवा, ई लॅब प्रणाली, आधुनिक तपासणी पद्धत आणि गुणवत्ता नियंत्रक अधिक प्रभावी करण्यासह शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तातडीनं कार्यवाही करण्याच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबवण्यात येणाऱ्या राज्यव्यापी वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत अकोला इथल्या डेपो क्रमांक

0: 2 मध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार रणधीर सावरकर यांनी वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानात मोठे बदल होत असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची गरज अधिक महत्वाची बनल्याचं सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं भारतातील सेमीकंडक्टर रचना आणि उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी सेमिकॉन 2.0 योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवी दिल्लीत आज मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की सेमिकॉन 1.0च्या यशानंतर भारताला जागतिक सेमीकंडक्टर क्षेत्रात अग्रस्थान मिळवून देण्याच्या उद्देशानं ही योजना राबवण्यात येणार आहे. मंत्रिमंडळानं मोबाईल फोन उत्पादन प्रोत्साहन योजनेलाही मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 62,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ती पुढील 5 वर्षांसाठी लागू असेल. देशात मोबाईल फोन उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मिती करता या योजनेसंदर्भात माहिती देताना वैष्णव यांनी सांगितलं की
1: आज जो कॅबिनेट ने अप्रूव्ह किया है मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग स्कीम उसका आउटले 62,500 करोड़ रुपीज का है. 5 ईयर्स का ड्यूरेशन है. डोमेस्टिक सोर्सिंग के लिए बहुत सारे इंसेंटिव रखे गए हैं क्योंकि अब इको सिस्टम बन गया है. अब बहुत सारे कम्पोनेंट्स हैं जो भारत से एक्सपोर्ट होने लगे हैं ऑलरेडी. इसमें करीब 39 लाख करोड़ रुपीज का क्यूमुलेटिव प्रोडक्शन होगा और 60,000 डायरेक्ट जॉब्स नए क्रिएट होंगे.
0: याशिवाय मंत्रिमंडळानं आत्मनिर्भर भारतासाठी राष्ट्रीय युरिया गुंतवणूक धोरण 2026 यालाही मंजुरी दिली आहे. देशात गॅस आधारित युरिया उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी नव्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं आणि युरिया उत्पादनात स्वयंपूर्णता साधणं हा या धोरणाचा उद्देश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील फत्तापूर इथं मोठ्या प्रमाणावर झालेल्या कथित अवैध खनिज उत्खननाची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. 2000 ब्रासच्या परवान्याच्या तुलनेत सुमारे 33,000 ब्रास अवैध उत्खनन झाल्याचा आरोप असून दोषी आढळल्यास खाणकाम व्यावसायिकासह तलाठी तहसीलदार मंडळ अधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्यावर सामूहिक जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असं बावनकुळे म्हणाले. तरुण उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना चालना देण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत सुरुवातीला 25 नवसंशोधकांची निवड करण्यात येणार असून प्रत्येक स्टार्टअपला 1 वर्षासाठी दरमहा 25,000 रुपयांचं सीड फंडिंग दिलं जाणार आहे. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. या संदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार हे विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. आपला पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या सकाळपासून प्रसिद्ध झाल्या. मात्र पक्षानं याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. सरसगट प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्या जातील असं एक सूत्र सरकारनं सुचवलंय. हा पर्याय योग्य वाटतो मात्र आम्ही इंडिया आघाडीत चर्चा करून नंतर सांगतो. सर्वांना एकत्र बोलवा, वेगवेगळं बोलवू नका असं आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगितलं आहे असं त्या म्हणाल्या.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील मुक्त व्यापार करार आजपासून लागू झालाय. या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतेही सीमाशुल्क आकारलं जाणार नाही. कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज नावाशेवा बंदरातून रवाना करण्यात आली. या निमित्तानं मुंबईतील ब्रिटिश उप उच्चायुक्तालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या करारामुळे व्यापार गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळेल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी हा करार दोन्ही देशातील व्यापारासाठी नवी दारं उघडणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करत भाजपावर आरोप केले. नागपुरात रामरक्षा महाआरती कार्यक्रमानिमित्त पत्रकारांशी बोलताना प्रभू श्रीरामांच्या नावावर राजकारण आणि भ्रष्टाचार होऊ नये असं ते म्हणाले. नागपूर जिल्हा क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी 100 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला राज्य शासनानं प्रशासकीय मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं यासंदर्भातील शासन

योजना जारी केला असून या प्रकल्पामुळे नागपूरमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रकल्पांतर्गत सिंथेटिक एथलेटिक्स ट्रॅक, ऍस्ट्रोटर्फ हॉकी मैदान, शूटिंग रेंज, बहुउद्देशीय इनडोअर हॉल, आर्चरी रेंज, आधुनिक व्यायामशाळा तसंच खेळाडूंसाठी स्वतंत्र वसतिगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठपुरावा केला होता. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा उपांत्य सामना होणार आहे. अमेरिकेतील अटलांटा इथं हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. याआधी टेक्सास इथं काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेननं फ्रान्सचा 2-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं भंडारा, गोंदिया, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी पुढील 3 तासांसाठी येलो अलर्ट जारी केलाय. या काळात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकऱ्यांची 48,000 कोटींची वीज बिल थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय मंत्रिमंडळाची सेमीकंडक्टर डिझाईनच्या विकासासाठी सेमिकॉन 2.0ला मान्यता. मोबाईल फोन उत्पादन प्रोत्साहन योजनेलाही मंजुरी. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. आणि नागपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी 100 कोटींच्या प्रकल्पाला शासनाची मंजुरी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला पाठपुरावा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार आहे. भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला, त्यानिमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील, असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातल्या आणि देशातल्या व्यावसायिकांसाठी या कराराचे फायदे समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ब्रिटनचे मुंबईतले उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी यावेळी दिलं. या व्यापार कराराविषयी भारत आणि युके या दोन्ही देशांमध्ये उत्सुकता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्याच्या केवळ शहरी नाही तर ग्रामीण भागात सुद्धा निर्यातीसाठी मोठी क्षमता आहे आणि या कराराचा फायदा राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला मिळेल, यासाठी प्रयत्न करू, असं उद्योग सचिव पी अन्बलगण म्हणाले. या व्यापार करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. भारत युके संबंधांमधला हा नवा अध्याय सामायिक समृद्धी, नाविन्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लावेल, तसंच दोन्ही देशांमधल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करेल, असा विश्वास उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. भारत युनायटेड किंगडम यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रूपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. राज्यात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई इथं शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.
1: ही 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे

0: 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
1: राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 8 ते 12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यात 24 नवी धरणं बांधण्यात येणार असून 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहू नये यासाठी याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले. दरवर्षी येणाऱ्या पुराचं वाहून जाणारं 200 TMC पाणी वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजनाही फडणवीस यांनी यावेळी सांगितली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद असेल. सेमिकॉन 1.0 या योजनेचं हे पुढचं पाऊल असून महत्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी तसंच आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यासाठी आवश्यक आरेखन यंत्रसामग्री आस्थापना आणि संशोधनावर या टप्प्यात भर दिला जाईल असं ते म्हणाले. मोबाईल फोन उत्पादनासाठीच्या योजनेकरता 62,500 कोटी रुपयांची तरतूद करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेद्वारे पुढच्या 5 वर्षात मोबाईल फोन निर्मितीकरता 2.25 ते 5% अर्थसहाय्य मिळेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा ही विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 46 देशांतर्गत ठिकाणांवर आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं उपलब्ध व्हावं, बियाणं उत्पादन साठवणूक तपासणी आणि विक्रीच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बियाणांच्या गुणवत्तेबाबत उत्तरदायित्व निश्चित करणं, शेतकऱ्यांचा विश्वास वाढवणं आणि बियाणं व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे. यासाठी साथी पोर्टलचा प्रभावी वापर, QR कोडद्वारे बियाणांचा मागोवा, स्रोत बियाणांची पडताळणी, खासगी प्रक्रिया केंद्रांची नोंदणी, सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुने जमा करणं, नमुने लवकरात लवकर तपासण्यावर भर, ई लॅब आणि कोड प्रणालीद्वारे पारदर्शक तपासणी, ग्रो आउट टेस्ट यासारख्या आधुनिक पद्धतींचा वापर तसंच परराज्यातून येणाऱ्या बियाणांवर विशेष तपासणी यासारख्या उपाययोजनांचा नव्या धोरणात समावेश करण्यात येणार आहे अशी माहिती भरणे यांनी दिली. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण तापलं असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपावर गंभीर आरोप करत

0: राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. नागपुरात आयोजित रामरक्षा महाआरती कार्यक्रमासाठी आलेल्या दानवे यांनी प्रभू श्रीरामाच्या नावावर जमा झालेल्या पैशांचा गैरवापर झाला आहे असा आरोप केला. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या दोन अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: लॉइड पे उकेरते हैं पेंटिंग की तरह.
2: जरूर सुनिएगा ये दिलचस्प बातचीत बॉम्बे टॉकीज में 18 जुलाई शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर.
2: आपुलकी या घरात. श्रोत्या, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
1: प्रवेश निशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी.

0: अकरा पाच ते दुपारी बारा.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र. यानंतर थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल आणि त्यानंतर 8:15 पुरी इथं होत असलेल्या श्री जगन्नाथ यात्रेच्या पूर्वसंध्येनिमित्त विशेष कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.
2: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार लागू. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप न्हावाशेवा बंदरातून रवाना. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची आज 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि आता बातम्या विस्तारानं. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
4: भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. मुंबईत या कराराच्या अंतर्गत आयात निर्यात सुरू करण्याच्या औपचारिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला तसंच या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातल्या आणि देशातल्या व्यावसायिकांसाठी या कराराचे फायदे समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ब्रिटनचे मुंबईतले उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी यावेळी दिलं. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाइम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला.
2: पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये रत्न आणि आभूषणांच्या निर्यातीची पहिली फेरी आज समारंभपूर्वक रवाना झाली. भारत युके संबंधामधला हा नवा अध्याय सामायिक समृद्धी, नाविन्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लावेल तसंच दोन्ही देशांमधल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करेल असा विश्वास उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केला आहे. भारत युनायटेड किंगडम यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधीमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, उद्योग मंत्री पियुष गोयल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी तसंच देशातल्या उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा यांनी व्यक्त केली आहे. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेमध्ये संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंग यांनी दिली आहे. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद असेल. सेमीकॉन 1.0 या योजनेचं हे पुढचं पाऊल असून महत्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी तसंच आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यासाठी आवश्यक ते आरेखन

0: यंत्रसामुग्री, आस्थापना आणि संशोधनावर या टप्प्यामध्ये भर दिला जाईल असं ते म्हणाले. मोबाईल फोन उत्पादनासाठीच्या योजनेकरता 62,500 कोटी रुपयांची तरतूद करायला देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेद्वारे पुढच्या 5 वर्षात मोबाईल फोन निर्मितीकरता 2.25-5% अर्थसहाय्य मिळेल. वैष्णव यांनी सांगितलं,
1: आज जो कैबिनेट ने अप्रूव किया है मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग स्कीम, उसका आउटले 62,500 करोड़ रुपीस का है. 5 ईयर्स का ड्यूरेशन है. डोमेस्टिक सोर्सिंग के लिए बहुत सारे इंसेंटिव्स रखे गए हैं, क्योंकि अब इकोसिस्टम बन गया है. अब बहुत सारे कंपोनेंट्स हैं जो भारत से एक्सपोर्ट होने लगे हैं ऑलरेडी. इसमें करीब 39 लाख करोड़ रुपीज का क्यूमुलेटिव प्रोडक्शन होगा और 60,000 डायरेक्ट जॉब्स नए क्रिएट होंगे.
0: युरिया उत्पादनात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय धोरणाला आज बैठकीमध्ये मंजुरी मिळाली. नवीन धोरणानुसार युरियातल्या गुंतवणुकीवर 12-15% दरानं परतावा मिळेल. याखेरीज ओदिशा आणि झारखंडमधल्या 145 किलोमीटर रेल्वे मार्गाचं बहुपदरीकरण, उत्तर प्रदेशामध्ये 6 पदरी ग्रीनफील्ड उन्नत मार्ग, पादचारी पूल तसंच वरुणा नदी किनाऱ्यावरती उन्नत मार्गांच्या बांधकामाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्रात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांची वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई इथे शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये ते बोलत होते.
2: की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 8-12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यात 24 नवी धरणं बांधण्यात येणार असून 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहू नये यासाठी याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमान सेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यात देखील या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा ही विमानसेवा चालणार आहे. जकार्ता इथे सुरू असलेल्या अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी आज शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. अंडर 19 गटामध्ये 51 किलो वजनी गटामध्ये भारताच्या चंद्रिका पुजारीनं प्रतिस्पर्धी खेळाडूचा 5-0 तर 57 किलो वजनी गटामध्ये प्राचीन ही प्रतिस्पर्धी खेळाडूवर 5-0 अशी मात करत दुसरं सुवर्णपदक मिळवलं. याच गटामध्ये गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदक मिळाली. दुसरीकडे अंडर 23 या गटामध्ये 54 किलो वजनी गटामध्ये भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटामध्ये नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियांका यांना रौप्य पदक मिळाली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये आज दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. अमेरिकेतल्या अटलांटा इथे भारतीय प्रमाणवेळेनुसार 12:30 हा सामना सुरू होईल. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रामध्ये तपास केलेल्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयामध्ये हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार लागू. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप नावाशेवा बंदरातून रवाना.